शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम ध्यान माय बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 12 जुलै, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावं. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालय बांधली, देवांचं पूजन अर्चन केलं म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असं नव्हे. देवाचं करत असताना, जप करत असताना त्याच्यापासून काही हवं आहे असं न वाटलं पाहिजे. तुम्ही सगळे लोक भजन पूजन करता, परंतु हे सगळं कसं होऊन बसलंय? जसं भांडं कुठं ठेवावं, पळीतामण कुठं ठेवावं वगैरे जे शास्त्रात लिहिलेलं असतं, ते सगळं माणूस तोंडानं म्हणत असतो आणि करत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणं सोपं जातं. तसं आपण देवाचं करतो, परंतु ते केवळ केलं पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्र येत असत. तो पत्र वाची आणि देवाऱ्यात ठेवून दे. दुसरं पत्र आलं की ते वाचायचं आणि मागचं पत्र काढून टाकायचं. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलानं ते पत्र वाचलं आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवलं. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, अरे तुला तुझ्या वडिलांचं पत्र मिळालं का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थानं विचारलं. त्याच्यावर तो म्हणाला, तेवढंच राहिलं बघा. तसं आपलं होतं. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूनं सांगितलेलं तेवढं करत नाही. त्यामुळंच आपली सत्कर्म ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूनं सांगितलेलं साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावं. याकरता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सगळं काही असतं. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथं रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचं काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणं. त्याप्रमाणे आपलं सगळं जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणं हेच आपलं कर्तव्य ठरतं. ज्यानं जगाची आस टाकली त्याचं तेज पडणारच हे लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच आपल्या हातात येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरु त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेनं घेणं आवश्यक आहे. अशा रीतीनं नामात अखंड राहिलं तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थक होतं. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीनं आणि आवडीनं नाम घ्यावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

दासगुड, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 192, दशक 14, युगधर्म निरूपण नाम 7 समास, जय जय रघुवीर समर्थ। इतरांच्या अनुभवाचा विचार करणारा असा जो योगेश्वर असतो तो प्राणी मात्राचं अंतर्मन ओळखतो, अशा प्रकारची वृत्ती असते तिला उदासीन म्हणतात। त्याच्याही पुढचं म्हणजे आत्मज्ञान आहे। त्या आत्मज्ञानी माणसाच्या केवळ दर्शनाने लोक समाधानी होतात। अनेक उपाय करतो पण तो लोकांच्या वाट्याला येत नाही। त्याचं हृदय भगवंताशी एकरूप झालेलं असतं। उपासना, मूर्तीचं ध्यान किंवा आत्मानुसंधान त्याचं नित्य चालू असतं। आणि ते नसेल तर श्रवण आणि मनन निरंतर सुरू असतं। पूर्वजांचा पुण्यसंग्रह गाठीला असेल तरच अशा लोकांची भेट होते। प्रचितीशिवाय जे ज्ञान आहे ते केवळ अनुमान आहे। त्यामुळे लोकांना परलोकाचं साधन मिळणार नाही। त्यामुळे मुख्य प्रत्यय आहे प्रचितीशिवाय उपयोग नाही हे लक्षात घेतलं नाही तर उपाय म्हणून अपाय होईल हे शहाणे लोक जाणतात। वेडे लोक संसार सोडून गेले, ते कष्ट करून करूनच मरण पावले। त्यांना यहलोकही मिळाला नाही आणि परलोकही। रागारागाने निघून गेला आणि भांडून भांडून मेला। अनेक लोकांना कष्ट दिले, दुःखी केलं आणि आपणही दुःखी झाला, निघून गेला। पण त्याचं ते अज्ञान होतं। त्याच्या संगतीने लोक लागले आणि गुरु आणि शिष्य दोन्ही पण अज्ञानी झाले। अशा बुद्धी असलेला अनाचारी देश सोडून गेला आणि तिकडे गेला तरी तो लोकांमध्ये जाऊन अनाचारच करतो। घरामध्ये अन्ना वाचून कष्ट करतात आणि कष्ट होऊन निघून जातात। त्याची चोरी उघडकीस येताच त्याला मारतात। तेव्हा संसार मिथ्या असं समजलं, ज्ञान मिळवण्यासाठी निघून गेला। त्याने आपल्यासारख्या लोकांना पावन केलं। एक प्रकारच्या संगतीनं माणूस तरतो आणि एक प्रकारच्या संगतीने बुडतो। म्हणून चांगली संगत असेल तर पाहावं। जिथे विवेक परीक्षण नसेल तिथे दीक्षा कशी असेल? मग घरोघरी मागितली तरी भिक्षा कुठेही मिळणार नाही। जो दुसऱ्यांचं मन जाणतो, देश काळ प्रसंग जाणतो, त्या पुरुषाला भूमंडळावर काहीही कमी पडत नाही। नीच प्राणी गुरुत्व पदवीला पोहोचला, त्यामुळे आचरणाला महत्त्व राहिले नाही। मग वेद शास्त्र ब्राह्मणाला कोण विचारतो? ब्रह्मज्ञानाच्या विचाराचा अधिकार ब्राह्मणाला आहे। वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं हे वचन आहे। ब्राह्मण बुद्धीपासून दूर गेले, आचार भ्रष्ट झाले, त्यांनी गुरुत्व सोडून दिलं। कित्येक दावल मलकाला जातात, कित्येक ब्राह्मण पीराला भजतात, कित्येक स्वतःच्या इच्छेने तुर्क होतात, धर्म बदलतात, असा हा कलियुगाचा आचार आहे। कुठेही विचार राहिलेला नाही। पुढे वर्णसंकर होणार आहे। नीच व्यक्तीला गुरुत्व आले, महंत मोठ्या प्रमाणावर वाढले, त्यामुळे लोकांनी ब्राह्मणाचा आचार बुडवला। हे ब्राह्मणाला कळत नाही, त्याची वृत्ती वळत नाही, त्याचा मूर्खपणाचा खोटा अभिमान कमी होत नाही। म्लेच्छांनी राज्य नेले, गुरुत्व चुकीच्या माणसाकडे गेले। आपण इकडचे राहिलो नाही आणि तिकडचे राहिलो नाही, काहीच नाही। ब्राह्मणांना अनाचाराने, आंधळ्या धार्मिकतेने बुडवले। ज्या विष्णूने राजपद मिरवले त्याच विष्णूला परशुरामाने शाप दिला। आम्ही तेच ब्राह्मण आहोत, दुःखाने हे वचन बोलत आहोत। वडिलांनी आम्हाला बहिष्कृत केलं, आताच्या ब्राह्मणांनी काय केलं? अन्न मिळणं अशक्य झालं असं तुमच्या सगळ्यांच्या अनुभवाला आलंय की नाही? बरं, वडिलांना काय म्हणायचं? ब्राह्मणाचं भविष्य जाणलं पाहिजे। प्रसंगानुसार बोललो आहे, त्याबद्दल क्षमा करावी। इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास सप्तम।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

73 व नारद भक्ती सूत्र यतस्तदीया या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. मागील सूत्रामध्ये भक्तांच्या ठिकाणी जाती कुल रूपक क्रियादी भेद नसतात असं सांगितलं आहे. त्याचं कारण या 73 व्या नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षि नारद स्पष्ट करीत आहेत. मनुष्य देहात आलेला जीव अज्ञानामुळे स्वतःला देहातला किंवा देह संबंधीचा समजत असतो. देहजी आपण बेमानिती विषया ते भोग्य म्हणती या परत्वे न स्मरती आणि काही असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलेलं आहे. आपला केवळ देह आहे अथवा देहच केवळ आपण आहोत असा अज्ञान मूलक दृढ निश्चय त्यांचा अथवा बहुतेकांचा झालेला असतो. पण हे देह तादात्म्य आणि तन्मूलक ममत्व हे सगळे अनर्थाचं मूळ आहे याची त्यांना कल्पनाही नसते. जया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू काही नाही असंही ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. देहाचं वर्ण म्हणजे देहबुद्धी ठेवणं कसं घातक आहे हे नवयोगेश्वर राजा जनकाला सांगतात. ऐक राया नवलपरी आपुला

ఈ అదంత దేహ బుద్ధి కుడి వాడమి విషయాంచి కూడి తేథే మహాభయాజీ తోడి జన్మ మరణ కోడి అని వార. అసలు ఏకనాథి భగవతామధ్యే వర్ణన కరణ్యాత్ ఆలేలా ఆహె. ఆధ్యాత్మిక దృష్టిన జీవ దేహాతలా బనూ శకత్ నాహి. దేహాతలా హోణ మంజే దేహాచి సంబంధ ఠేవణ హోయ్. పణ జీవ చేతన్ అని దేహ జడ, జడ చేతనాతలా కొణతాహీ సంబంధ హోవూ శకత్ నాహి. జీవ నిరవయవ దేహ సవయవ దోఘాంతలా సంబంధ కసా హోణార్. జీవ నిత్య దేహ అనిత్య అసా దోఘాత అనేక ప్రకారతలా పరస్పర విరోధి ప్రకార అస్తానా యంతా సంబంధ కసా హోతో. ज्या दोघात संबंध तात्विक दृष्ट्या होऊ शकत नाही तिथे संबंध मानणं यालाच भ्रम असं म्हणतात. जीव केवळ भ्रमानं आणि अज्ञानाला वश झाल्यानं तदीय म्हणजे देवाचा न होता या देहाचा होतो आणि संसार दुःख भोगतो. पण भक्त हा देह आणि आत्मा यांच्या स्वरूपाला जाणणार असल्या कारणानं तो कधी देहाचा म्हणजे देहावर तादात्म्य ठेवणारा होत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला जवळ अहंकार द्या पाठी तेथे काय मी ते माझे कोण वागवी हे ओझे देहा के वीरले हे काळातले भादुके. सगळं जग स्वतःला तदीय म्हणजे आपण देवाचे असं समजत नाही. तदीय म्हणजे त्या देवाचा होणं. देवाचा ही षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्ती संबंध दाखवणारी असते. संबंधाचे सामान्य आणि विशेष असे दोन भेद होतात. सामान्य संबंधाला विशेषाची अपेक्षा असते. माझा असं केवळ म्हणणं म्हणजे सामान्य संबंध. पण यावर शंका येते की तुझा हा कोण. याच्या उत्तरामध्ये पुत्र पिता बंधू इष्टमित्र शत्रू इत्यादी जे संबंध दाखवले जातात त्याला विशेष असं म्हणतात. जीवाचा परमात्म्याशी अंशांशी भावसंबंध जरी आहे तरी त्याला विशेष संबंधाचं ज्ञान नसतं. म्हणून तो तदीय म्हणजे देवाचेच आहोत असं समजत नाही. पण भक्त हा आपला विशेष संबंध देवाशीच मानत असतो. त्वमेव माता च पिता त्वमेव

रे। त्याचप्रमाणे सकळ ही गोद माझे पंढरीशी जाण, बापर कुमा देवी वरू विठ्ठलाजी आण, असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन आहे।

सुजन हो, भक्ती ग्रंथातून काही ठिकाणी तदीयता, त्वदीयता आणि मदीयता असे प्रकार कल्पिले आहेत. म्हणजे प्रथम भक्ताच्या अंतःकरणात मी त्या भगवंताचा आहे, अन्य कोणाचा नाही. म्हणजे संसाराचा अथवा दुसऱ्या कोणा जीवाचा नाही हा भाव निर्माण होतो. पण तदीय भावनेत परोक्षता असते. तत् हा शब्द परोक्षता बोधक असतो. तदीयतेचा परिपाक योग्य प्रकारे झाला की याच्या पुढची पायरी त्वदीयता. म्हणजे देवा मी तुझा आहे, देवाच्या प्रत्यक्षात सामिप्यात ही भाषा असते. श्री ज्ञानेश्वर महाराज देखील देवाला म्हणतात, तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडती जीवा पासून या. सगळ्या संतांची ही भावना असलेली दिसून येते हो. भक्तवर्य अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, तू गुरु बंधु पिता, तू आमची इष्ट देवता, तू जी सदा रक्षिता आपदी आमुदे. असं ज्ञानेश्वरी मध्ये म्हटलं आहे. अशी भावना असणं ही द्वदीयता. याच्या पुढची पायरी मदीयता. म्हणजे देव माझा आहे ही भावना निर्माण होणं ही आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू तुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयीरा सज्जन कृष्ण माझा. असं संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. मदीयता मध्ये ममैव असौ हा माझाच आहे या भावनेची दृढता असते. ही भावना पूर्णत्वाला पावली म्हणजे देवालाही भक्त हा माझाच आहे अशी भावना निर्माण होते. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्तिमान यस्समे प्रियः, भक्तिमान मे प्रियो नरः, यो मद भक्तः समे प्रियः, भक्ताल्ते दीव मे प्रियः. अशी भगवान मुखातली कितीतरी वचन आहेत. यदल तदीया एवढंच वाक्य सूत्रात आहे, पण त्यामधून एवढा सगळा भाव प्रगट होऊ शकतो. तर असं आहे हे 73व नारद भक्ती सूत्र. यदस्तदीया, तेव्हा असाच भक्तिभाव आपल्याही मनी नित्य वसावा हीच प्रभुचरणी प्रार्थना. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषी.

0: रेडिओ विश्वास
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम भारतरत्न आनंद यात्री, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 कृषी संदेश, सादर करते RS डवरे. सकाळी 8 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अंतरंग, सादर करती श्रद्धा कराळे. सकाळी 10:20 आपण ऐकू शकणार आहात ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 10:30 आम्ही प्रसारित करणार आहोत नातवंडांशी गप्पा हा विशेष कार्यक्रम, सादर करत्या सुमती पवार. सकाळी 11 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. दुपारी 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. दुपारी 1 प्रसारित करणार आहोत बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, सादर करते डॉक्टर राजेश आहेर. दुपारी 2 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम सावित्री अबॅकसच्या. दुपारी 2:30 विशेष मुलाखतपर कार्यक्रम स्वरशिल्प. सायंकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 12 जुलै. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात पानशेत धरण फुटीच्या दुःखद घटनेसाठी ओळखला जातो. आणि आजच्याच दिवशी जागतिक पेपर बॅग दिन आणि आंतरराष्ट्रीय मलाला दिन देखील पाळला जातो. 1674 मध्ये मराठा साम्राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी इंग्रजांशी मित्रत्वाचा तह केला होता. 1961 मध्ये पुण्यातील पानशेत आणि खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुराचे भीषण संकट ओढावले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. 1998 मध्ये फ्रान्सने ब्राझीलचा 3-0 असा पराभव करून फिफा विश्वचषक जिंकला होता. 1864 मध्ये अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. 1776 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध बंगाली साहित्यिक विभूतीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा.

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंदयात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 12व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल जाणून घेतो आहोत. आज मी बोलणार आहे ते त्यांच्या बहुमुखी प्रतिभेबद्दल. मंडळी, रवींद्रनाथांच्या रूपानं बहुमुखी प्रतिभा लाभलेला स्वर्गलोकातील एक गंधर्वच जणू भूतलावर आला होता. कविता तर ते वयाच्या 8व्या 9व्या वर्षापासूनच करत होते, त्यामुळे रवींद्रनाथ हे प्रामुख्यानं जरी कवींद्रनाथ असले तरी कथा, कादंबरी, नाटक, नृत्य आणि संगीत यासारख्या विविध कला आणि साहित्याच्या प्रांतात त्यांनी मनमुराद मुसाफिरी केली आणि कलेच्या प्रत्येक प्रांतात आपल्या शैलीचा अजोड ठसा उमटवला. त्यांच्या कविता,

असतं. रवींद्रनाथांना त्यांच्या घरातलं वातावरण या सगळ्यासाठी अतिशय अनुकूल होतं. त्यांच्या जोराशंको वाड्यात सत्यसुंदर मंगलाची नित्य आराधना सुरू होती. त्यांचे मोठे बंधू ज्योतिदा काव्यलेखन करीत आणि घरातील सर्वांसमोर त्याचं सुरेख चालीत वाचन व्हायचं. घरातील सगळेच त्याचा आनंद घ्यायचे. या आनंद लहरींचा परिणाम रवींद्रनाथांवर न होता तरच नवल. त्यांच्या घरात नेहमीच त्या काळातील कला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांचं जाणं येणं सुरू असायचं. छोट्या मोठ्या मैफिली सुरू असायच्या. एखाद्या टिपकागदासारखा संवेदनशील मन असलेला छोटा रवी जे सगळ्या गोष्टी आपल्या मनात नीट साठवून ठेवायचा. लहानपणी रुजलेली ही बीजं त्याच्यात पुढे अंकुरित होऊन एक मोठं प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व जन्माला आलं. मंडळी, त्या काळात कारणाशिवायच अकृत्रिम प्रेमानं लोकांचं त्यांच्या घरी जाणं येणं असायचं. उदार वृत्तीनं आपुलकीच्या भावनेतून माणसं सहज एकमेकांकडे जात येत असत. मनमुराद गप्पा गोष्टी, अधूनमधून उडणारी हास्याची कारंजी, यामुळे घरामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आणि चैतन्य कायम असायचं. पुढे पुढे हे सुंदर वातावरण हरवल्याची खंत रवींद्रनाथांनी सुद्धा व्यक्त केली आहे. आज तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभाव प्रकर्षानं जाणवतो. आजकाल कोणी कोणाकडे कामाशिवाय फारसं जात नाही. काम असलं तरच लोक फोनवरून सुद्धा संपर्क साधतात. अगदी घरातल्या माणसांचा सुद्धा एकमेकांशी असलेला संपर्क तुटत चालला आहे. या प्रवृत्तीबद्दल बोलताना रवींद्रनाथ म्हणाले होते, ही एक प्रकारची सामाजिक कृपणता आहे आणि या कृपणतेसारखी कुरूप सामाजिक गोष्ट दुसरी कोणतीही नाही. रवींद्रनाथांच्या घरात होणाऱ्या या अनौपचारिक सभा संमेलनामुळे त्यांना आयतीच मोठी संधी प्राप्त झाली आणि त्याचा आनंद आणि लाभ त्यांनी मनापासून घेतला. रवींद्रांचे मोठे बंधू ज्योतिरिंद्रनाथ आणि त्यांची पत्नी कादंबरी देवी हे अत्यंत प्रेमळ आणि सहृदयी असं जोडपं होतं. पारंपरिक आणि औपचारिक शिक्षणात न रमणाऱ्या रवींद्रनाथांना त्यांनी पूर्णपणे खुलं आकाश दिलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे रवींद्रनाथांना स्वतःतील कलागुणांचा शोध घेता आला. ज्योतिरिंद्रनाथ कवी होते, तसेच उत्तम संगीतकार सुद्धा. ते उत्तम पियानो वाजवायचे. त्यांच्या पियानोवर वाजवण्यासाठी त्यांचे मित्र अक्षयबाबू आणि रवींद्रनाथ काव्यरचना करायचे. तेव्हापासूनच गीत आणि संगीत रवींद्रनाथांच्या रक्तात भिनायला लागलं होतं. रवींद्रनाथांची वहिनी कादंबरी देवी म्हणजे एक अत्यंत सुसंस्कृत आणि कला साहित्याची जाण असलेलं व्यक्तिमत्व होतं. या वहिनीच्या पोटात अपार माया होती. तिनं रवींद्रांना आईचं प्रेम तर दिलंच, पण त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. त्यांच्यामुळेच श्रेष्ठ बंगाली कवी बिहारीलाल चक्रवर्ती यांच्यापर्यंत रवींद्रनाथांना पोहोचता आलं. बिहारीलाल चक्रवर्ती हे कवी आणि संगीतकार होते. रवींद्रनाथांना त्यांच्या रचना खूप आवडायच्या. त्यांचा प्रभाव रवींद्रनाथांवर त्या बालवयात पडला. आपणही त्यांच्यासारखं कवी संगीतकार व्हावं असं त्यांना वाटू लागलं.

रवींद्रनाथांनी या बिहारीलाल चक्रवर्ती यांचं मॉर्निंग बर्ड असं सुरेख नामकरण केलं. रवींद्रनाथ यांचं घर चित्तपूर रोडवर होतं. त्याच्या आजूबाजूला असणारं वातावरण, त्यांचे मित्र या सगळ्यांचं प्रतिबिंब त्यांच्या लहानपणीच्या कवितांमध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पोपट आपण सगळेच पाहतो, पण लहानग्या रवीला पिंजऱ्यातील बंदिवान पोपट म्हणजे पारतंत्र्याचं प्रतीक वाटला. त्यांच्या बालसाहित्यात मनाची निरागस्ता आहे, बालपणीचं कुतूहल आहे, सामाजिक स्थित्यंतर आणि त्यांचा बालमनावर होणारा परिणाम मनमोकळेपणानं त्यातून व्यक्त झाला आहे. रवींद्रनाथांनी आपल्या बऱ्याच कवितांमधून मातृप्रेमाचं लोभस्वाणं दर्शन घडवलं आहे. त्यांच्या एका कवितेत आई आपल्या बाळाला शांत झोप लागावी म्हणून निद्रेला आवाहन करते आहे. ही निद्रा दूरवर असलेल्या परिराज्यातून यावी असं तिला वाटतं. सानुल्या बाळाच्या डोळ्यावर झोप उतरे कुठून सांगा कैसी, म्हणतात कोणी तिचं घर आहे दूर गावी लपलेलं. घर आल्हाददायक वसे कळ्या अंकुरात, छायेमध्ये जंगलाच्या काजव्यांनी लकाकतं. झोप येते बाळापाशी तिथूनच थेट आणि घेते पापण्यांचं गोड गोड पापा. किती सुंदर गोडवा आहे या कवितेत. ही कविता म्हणजे एक सुंदर अंगाईगीतच जणू. त्यांची पहिली कविता बिष्टी प्यारी टापूर टिपूर म्हणजे पावसाचे थेंब ही म्हणावी लागेल. देशभक्तीची उत्कट भावना देखील त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला आढळते. आपल्या देशाची माती या कवितेत ते म्हणतात, देश मृत्तिके माझा माथा तुझ्या ठाई टेकवतो, विश्वव्यापिनी विश्वमाऊली तूच तिचा अंचलतो, मनात माझ्या देही प्राणी असशी तू गे निवासिनी, श्यामल कोमल तुझीच मूर्ती अंतरी माझ्या सुवासिनी. शिशु हा त्यांच्या बालकवितांचा पहिला संग्रह. पुढे वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी बनफूल या नावाची एक दीर्घ काव्यकथा लिहिली. ब्रजभाषेत भानुसिंह म्हणून एक प्रसिद्ध कवी होते. रवींद्रनाथांनी आपल्या काही कविता भानुसिंहेर पदावली हे टोपण नाव घेऊन लिहिल्या. सुरुवातीला तर काव्यरसिकांना वाटलं की या कविता भानुसिंहांच्याच आहेत, पण जेव्हा लहानग्या रवीचं नाव समोर आलं तेव्हा केवळ 14-15 वर्षांचा मुलगा इतक्या सुंदर कविता लिहू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. तर मंडळी, अशी होती रवींद्रनाथांची बहुमुखी प्रतिभा. त्यांच्याबद्दल आणखीही आपण जाणून घेणार आहोत, पण आजच्या या भागामध्ये आपण इथंच थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5-10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोर जावं लागतं आणि या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात. त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्रप्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं. म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागृता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो. शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. 10 वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात. हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केलं जाऊ शकतं आणि विशेषतः नाबार्ड बँक जी आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजे आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे अशांनी जर त्यांनी बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते. आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विषय विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोहोचली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं.

0: या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित. मंडळच ठरवतं की बा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो. त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कुणाकडून लागते ते सुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते. उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कोणापासून मिळू शकते. भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार, परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते. तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निरनिराळ्या पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावर सुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं. फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते नियमित मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने. याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते. तर महिला बचत गट असतात तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा ही मंडळं काम करू शकतात. तर ही झाली एक पायाभूत माहिती. याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: विश वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
8: सवयींविषयी बोलू काही. वस्तू घेताना एक्सपायरीची तारीख नक्की बघा. आपण भाजीपाला घेताना फारच चोखंदळ असतो, पण मॉलमध्ये जाताना एकदम निष्काळजीपणे वागतो. पाहिजे ती वस्तू फक्त बास्केट किंवा ट्रॉलीत टाकायचे काम आपण करतो. त्याची MRP, त्याची पॅकिंगची तारीख, वापरणे योग्यतेची तारीख बघतच नाही. सवलत काय तितकंच बघण्याची आमची मानसिकता आहे. प्रक्रिया केलेल्या वस्तूंवर पॅकेजिंग तारीख असते, वापरण्यायोग्य कालावधी 8 दिवस, 30 दिवस किंवा 6 महिने इत्यादी लिहिलेले असते. ज्या वस्तूंची एक्सपायरी जवळ आहे त्या वस्तू सांभाळणे मॉलवाले टाळतात, म्हणून अशाच वस्तू थोबलीत विकतात. एकाच मॉलमध्ये शीतबेयाची मोठी बाटली 125 रुपयांना होती, दुसऱ्या जागेवर 80 रुपयाला. मला शंका आली म्हणून चौकशी केली, तेव्हा समजले की जी बाटली स्वस्त आहे त्याची एक्सपायरी जवळ आहे. आणि ब्रेडचा पुडा घेतानाही बघत जावे. पुढील 3-4 दिवसांची तारीख असलेली वस्तू वापरणे योग्य, त्यासाठी काही वस्तू घेताना एक्सपायरी डेट काय ते अवश्य बघावी, एक चांगली सवय. धन्यवाद.
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
9: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमसे है जमाना या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात की भक्तीरचना. आता ऐकूयात इंदिवर यांची शब्बीर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: हे गीत आपण ऐकलं मर्द या चित्रपटामधलं. गीताला संगीत होत अनू मलिक.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
0: हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं टायटल सॉन्ग आता ऐकूयात. मेहबूब यांची ही गीतरचना स्वरबद्ध केली आहे इस्माईल दरबारी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मोहम्मद सलामत आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया मालिक या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत आहे मोहम्मद रफी यांच्या आवाजात योगेश यांचं गीत लव इन कॅनडा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जंकबाज या चित्रपटामधलं संगीतकार रवींद्र जैन यांची गीतरचना ऐकूया महेंद्र कपूर, हेमलता आणि रेखा राव यांच्या आवाजात.

0: गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित.
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुहाग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत मोहम्मद रफी, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: दुसरा आदमी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

0: आपण ऐकलं दुसरा आदमी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया मजरूह सुलतानपुरी यांचं गुंज या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: संध्या, ओळख रागांची, मैफल गीतांची, बहारदार शैलीत वेगवेगळ्या रागांवर आधारित सुमधुर संगीताचा आनंद घेऊया आमच्या स्वर संध्या या कार्यक्रमातन. सादरकर्त्या राधिका जोशी. ऐका दर गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत दिला आहे सचिन देव बर्मन यांनी आणि हे गीत आहे बात एक रात की या चित्रपटामधलं.

0: हे गीत आहे अवघाचे संसार या चित्रपटामधलं. शब्दरचना आहे डॉक्टर वसंतराव अवसरे यांची, संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी, आणि हे गीत ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात.
1: अरे

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. चित्रपट कब तक चुप रहोगी ही शब्दरचना आहे इंदिवर यांची आणि संगीतकार बप्पी लहरी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया घर घर की कहानी या चित्रपटामधलं गीत. शब्दरचना आहे हसरत जयपुरी यांची. हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत साज आहे कल्याणजी आनंदजी यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि उदित नारायण यांच्या आवाजात हम तुम या चित्रपटामधलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे जतीन ललित यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ललकार या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. हे गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत मदन मोहन यांचं आहे आणि चित्रपट आहे चिराग.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात। कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर चोग यांनी.

0: मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं मीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 12 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. भारतीय पंतप्रधानांचा 40 वर्षांनी न्यूझीलंड दौरा. न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांच्याकडून मोदी यांचे स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी न्यूझीलंडमध्ये दाखल झाले. गेल्या 40 वर्षातील कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे. ऑकलंड विमानतळावर न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी पंतप्रधान मोदींचे अत्यंत उत्साहात स्वागत केले आणि दोन्ही नेत्यांनी एकमेकांना गळा भेट दिली. ऑकलंडमध्ये आगमन झाले असून स्वागतासाठी मी पंतप्रधान लक्सन यांचा आभारी आहे. 4 दशकानंतर होत असलेला हा दौरा ऐतिहासिक आहे. या दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करण्यासाठी मी चर्चा करण्यास उत्सुक आहे. मी उद्या येथील भारतीय समुदायाच्या

0: एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहे, अशी पोस्ट या दौऱ्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी एक्स वर केली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या ऐतिहासिक दौऱ्यामुळे भारत आणि न्यूझीलंड दरम्यान व्यापार, संरक्षण, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि दोन्ही देशातील नागरिकांचे संबंध या क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग खुले होतील. मोदींच्या स्वागतासाठी ऑकलंडमधील प्रसिद्ध स्काय टॉवर खास तिरंगी रोषणाईने उजळून निघाला होता. न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन यांनी मार्च 2025 मध्ये भारताचा दौरा केला होता. आता वळूया पुढील बातमीकडे. उत्तर भारताला मुसळधार पावसाचा फटका, हिमाचलमध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जखमी. देशाच्या अनेक भागात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून काही राज्यांमधील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने उत्तर भारताला पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील सिरमौर आणि सिलोन या जिल्ह्यांमधील सर्व सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्था त्यासोबतच अंगणवाड्या शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच दरडी कोसळणे, अचानक पूर येणे, झाडे उन्मळून पडणे आणि रस्ते बंद होणे यासारख्या घटनांबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. संततधारेमुळे विशेषतः ग्रामीण आणि डोंगराळ भागात ग्रामीण रस्ते पाण्याखाली जात आहेत. भूस्खलनाचा धोका वाढला असून सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रतिकूल हवामान स्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचे जीवन आणि सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे सिरमौर आणि सिलोनच्या उपायुक्तांनी स्वतंत्रपणे जारी केलेल्या आदेशांमध्ये म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. कर्जमाफी विस्तारली, शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 सूट. राज्यात 2019 मध्ये जाहीर झालेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी देण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या योजनेत 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत असल्याचे जाहीर करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना देखील योजनेचा लाभ देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेमध्ये सहभागी होताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीवर योजनेत सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. तर भाजपच्या आमदारांनी 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत सामावून घेण्याची मागणी केली होती. 2019 मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1,00,000 रुपये तरी कर्जमाफीची रक्कम द्यावी अशी मागणी केली, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. आम्ही आकडेवारी मागितली असून यातून 95% शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे दिसले. मग 5% शेतकऱ्यांना तरी काय यातून वगळायचे? यासाठी आम्ही सर्वांना 2,00,000 पर्यंतच्या रकमेची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. जय जगन्नाथच्या जयघोषात शहर दुमदुमणार, गुरुवारी रथयात्रा हजारो भाविकांची असणार उपस्थिती. यंदाही मोठ्या उत्साहात भव्य दिव्य स्वरूपात शहरात भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी सकाळी 10 वाजता जुना अडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून यात्रेचे प्रस्थान होईल. तत्पूर्वी सकाळी 8 वाजता भगवान श्रींची पूजा, आरती, श्रृंगार करून भगवान श्रींचे रथात आगमन होऊन रथयात्रेला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री जगन्नाथपुरी रथयात्रा उत्सव समितीचे प्रमुख महंत डॉक्टर भक्तिचरण दास यांनी दिली. पंचमुखी हनुमान मंदिरात शुक्रवारी श्री जगन्नाथ रथोत्सव सोहळ्याच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिचरण दास महाराज रथयात्रेविषयी बोलत होते. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भक्त पुंडलिक या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

हॅलो हॅलो, नमस्कार बालमित्रांनो, सुमती आजी हेअर. मजेत आहात ना? ऐका मग एक गाणं. एका चिमणीने पहा घर झाडावर केले, काळी काळीने कापूस तिने घर सजविले. चिमण्याची ही मदत त्याने उचलला भार, झाडावरच छोटासा होता दोघांचा संसार.

प्रशाला ऐकलं का मित्रांनो? चिमणीचं घरट, त्यांची पिलं, त्यांचा संसार, त्यांची निगराणी, पिलांना पंख फुटले आणि सगळं जग पाहून आले ते. हो, सगळं जग पाहून आले आणि आपल्या आई वडिलांना सांगतायत काय, सगळं जग पाहून आलो, जग खूप महान आहे, पण आई ग आपलंच घर या जगामध्ये छान आहे. आपल्या या घराची सर कुणालाही येणार नाही, कशालाही येणार नाही, आणि तुमच्यासारखे मायबाप गुरुसुद्धा कुठेही मिळणार नाही. आपले घर म्हणजे आपली प्रशाला असते, आपलं विद्यापीठ असतं. हो, तुम्ही लहानाचे मोठे होता, दुडूदुडू चालू लागता, शाळेत जाऊ लागता, आईवडिलांचं अनुकरण करता, हो, शिक्षण घेऊन मोठे होता, आणि एक दिवस मग शिक्षणाचे पंख घेऊन भुरकन घरट्यातनं उडून जातात. चिमणीची पिलंही असेच भुरकन पंख आले की घर सोडून जातात, स्वतंत्र होतात. हो, स्वातंत्र्य हा माणसाचा हक्क आहे आणि माणसाला स्वतंत्रता आवडते, याच्यात काहीही चूक नाही. पण लक्षात ठेवा, आपलं घर, आईवडिलांचं घर हे जगात सर्वश्रेष्ठ असतं, आणि आईवडिलांशिवाय सर्वश्रेष्ठ गुरु कुठेही नसतात, जगात कुठेही नसतात मित्रांनो. पण हे चिमणीचं सगळं गाणं ऐकताना एक खंत माझ्या मनामध्ये दाटून आलेली आहे. खुद्द माझ्या घराच्याच अंगणात 10 वर्षापूर्वी भरपूर चिमण्या असायच्या. थोडेसे दाणे टाकले की अगदी झुंबड यायची. पण आता या 3-4 वर्षापासून माझ्या अंगणात एकही चिमणी येत नाही, एकही कावळा येत नाही, परिसरात कावळ्याचा आवाजसुद्धा येत नाही. लक्षात ठेवा, आणि चिमण्या तर दिसतच नाही. अतिशय वाईट गोष्ट आहे. झाडं तोडली गेली आमच्या आजूबाजूची, झाडं तोडली गेली, बिल्डिंगा उभ्या राहिल्या, सगळी माझ्या घरासमोर जंगल होतं, हजारो पक्षी तिथे असायचे, चू चू चू चू चू चू असा नाद घुमायचा. पण आता चिमण्या नावालाही दिसत नाहीत, आणि याला जबाबदार आपण आहोत. काँक्रीटचं जंगल आपण उभारतो आहोत, आणि पर्यावरणाचा सर्व नाश आपल्याकडून होतो आहे, पण अजूनही आपले डोळे उघडत नाहीत. जून महिना पूर्ण संपून गेला पण पाऊस येत नाही, कारण आम्ही झाडं तोडून टाकले. पक्ष्यांचा निवारा तर गेलाच गेला, पण ज्या झाडांमुळे पाऊस येतो ती झाडंही नष्ट झालीत, आणि त्यामुळे जिथे झाडं नाहीत तिथे ढग थांबत नाहीत. झाडं दिसताच ढग थांबतात आणि पाऊस कोसळतो. झाडं तळाशी मातीमध्ये मुळाशी पाणी धरून ठेवतात. लक्षात ठेवा, जमिनीत मुरलेलं पाणी झाडांच्या मुळाशी असतं. हो, आपल्याला जमिनीत विहिरी खणता येतात, पाणी घेता येतं, पण पाऊसच दुर्मिळ झालेला आहे ना. आता आपण सगळ्यांनी याचा विचार करणं आवश्यक आहे. कधी आपले डोळे उघडतील मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगणं माझं काम आहे. आता पावसाळा सुरू होईल अशी आशा करूया. जुलैमध्ये तरी त्याने यावं, आणि तुम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने एक झाड तरी लावायचा निश्चय करा. 10 झाडं लावून त्याची निगराणी न करण्यापेक्षा एक झाड लावून त्याला व्यवस्थित वाढवलं तर दरवर्षी 1000 झाडं वाढतात. लक्षात ठेवा, म्हणून मी म्हणते एकच झाड लावा, कुठेही लावा, जिथे जमेल तिथे लावा, दुसऱ्याच्या जमिनीत लावा, दुसऱ्याच्या अंगणात लावा, मोकळी जागा दिसेल तिथे लावा, पण झाडे लावा प्लीज. नाहीतर भविष्यात आपल्याला पाणीसुद्धा दिसणार नाही, आणि पाण्यासाठी मग युद्ध अटळ होईल. लक्षात ठेवा, ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून आपण आत्तापासूनच जागरूकता निर्माण करून, कारण तुम्ही भावी पिढी आहात, देशाचं भविष्य आहात, आणि तुमच्यासाठी म्हणून तरी हो, एक झाड म्हणजे प्राणवायूचा स्रोत आहे. झाडं प्राणवायू देतात जो आपल्या प्राणरक्षणासाठी आवश्यक असतो. म्हणून मग एक झाड एक माणूस जगवतो. म्हणून तुम्ही प्रत्येकाने यावर्षी तरी, मी दरवर्षी सांगते तुम्हाला कार्यक्रमातून की झाडे लावा, आत्ताही सांगते की कसलंही लावा, कसलंही लावा, पण झाड लावा. हो, लिंब लावलं तर अधिक चांगली गोष्ट आहे. कवट लावा, चिंच लावा, हजारो प्रकारची झाडं आहेत. वड लावा, पिंपळ लावा, काही बांबूसुद्धा लावा, काही प्रॉब्लेम नाही. कोणतंही झाड हे प्राणवायूच देतं,
झाड लावल्याने फायदाच फायदा असतो. झाडं त्यांचं सर्व जीवन आपल्याला अर्पून टाकतात, म्हणून झाडं लावा प्लीज. तुम्हाला कळकळीची विनंती. आता हा अंक आहे माझ्याकडे जून 2026 मुलांच्या मासिकाचा अंक माझ्यासमोर आहे. आणि या जूनच्या अंकामध्ये माझी एक कविता आलेली आहे वनराणी नावाची. हो बघा ऐका वनराणी. वनराणी आली होती स्वप्नात माझ्या काल. वनराणी आली होती स्वप्नात माझ्या काल. सुंदर किती होती तिचे लाल लाल गाल. हिरवागार जगा तिचा माळली होती फुले. पंखांवरती अलगत रानामध्ये झुले. वेलींवरती फुलांवरती फिरत होती हात. फुलपाखरे गात होती घालून हातात हात. आरसपाणी तळ्यामध्ये केले तिने स्नान. वनराणीला पाहून सारे खुशीत होते रान. सूर्याचा उजळला दिवा धुक्याचा तो धूप. झाडांवरती पक्षी गाणे गात होती खूप. फुलांनी दरवळले सुगंधित झाले रान. वनराणीचे स्वागत असे झाले छान छान. छान छान पुटपुटलो जाग आली मला. अरे चा स्वप्नातला देखावा कुठे गेला. किती सुंदर देखावा. हिरव्यागार जगाय वनराणीचा. हो वेली आहेत फुलं आहेत फुलपाखरं गात आहेत. सूर्याचा दिवा उजळलेला आहे. आरसपाणी तळं आहे. आणि सगळ्या हिरवळीमध्ये फुलांमध्ये वनराणी खुश आहे. आता वनराणी खुश का आहे? कारण धरती हिरवीगार आहे. वनराणी धरती वसुंधरा. आणि वसुंधरेवरती आपलं अस्तित्व जाणवून देणारी वनराणी तिथे आली म्हणजे एक प्रकारे ही सुंदर अशी वसुंधराच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर असा सुंदर देखावा स्वप्नामध्ये हा मुलगा बघतोय. झाडं वाढलेली आहेत फुलं फुललेली आहेत आणि त्यामुळे वनराणी खुश आहे. तर ही वनराणी खुश होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण वसुंधरेला हिरवा शालू पांघरवला पाहिजे. आणि तो कशाने येईल? हिरव्या झाडांनी येईल. हिरवी झाडं आले म्हणजे सुंदरता निर्माण होते, सौंदर्य निर्माण होतं आणि मग परिसर सुंदर दिसतो. पक्षी येतात फुलपाखरे येतात आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद पसरतो. काय मंडळी, मग वनराणीला बोलवायचं आहे ना. वनराणी केव्हा येईल? केव्हा येईल? जेव्हा परिसर सुंदर होईल. परिसर सुंदर केव्हा होईल? जेव्हा तुम्ही झाडं लावाल, ती वाढतील, ती मोठी होतील, तेव्हा ही वनराणी येईल. म्हणजे वसुंधरेला सुंदर करणं, झाडं लावणं हे आपलं प्रथम कर्तव्य झाले. हो प्रथम कर्तव्य, पहिलं काम. आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल आणि आपला देश ही धरती सुंदर करायची असेल, पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये अशी परिस्थिती निर्माण करायची असेल तर झाडं लावली पाहिजे. हो झाडं लावली पाहिजेत. नुसती लावली नाही पाहिजेत तर ती वाढवली पाहिजेत. त्यांची निगराणी राखली पाहिजे तरच आपलं भवितव्य काय होऊ शकेल? सुरक्षित होऊ शकेल. काय कळलं का मंडळी? मग हो कळतं, पण वळलं पाहिजे. हो आपल्याला खूप गोष्टी कळतात पण वळत नाही. म्हणून आपण नुसतं विचार करायचा नाही, कृती करायची. झाडं लावा नुसतं म्हणायचं नाही, झाडं लावायचे. एक तरी झाड मी वाढवेन असा निश्चय तुम्ही आज करायचा आहे. कळलं का? मग ऐकलं ना माझं तुम्ही सगळेजण? आता तुम्हाला एका वेगळ्या जगात मी घेऊन जाते. काय वेगळ्या जगात? 25व्या शतकात. अरे बाप रे, 25व्या शतकात घेऊन जायचा? तुम्ही कल्पना करा 25व्या शतकात काय काय होऊ शकेल. म्हणून मी विचारलंय खरेच असे होईल? बघूयात आपण. खरेच असे होईल? 25व्या शतकाचा मी करू लागता विचार. 25व्या शतकाचा मी करू लागता विचार कसा असेल सांगा बरे. जगताचा आकार वेगवेगळ्या ग्रहांवरती राहत असेल मानव. खरंच वेगवेगळ्या ग्रहांवरती राहत असेल मानव. यंत्रे क्लुप्तल्या बटणे फक्त असतील अभिनव. बटन दाबले की झालं काम, बटन दाबले की झालं काम. इतक्या छान छान क्लुप्त्या असेल, यंत्र असेल, फक्त बटणं दाबायचं काम असेल. बटन दाबता सेकंदात
पृथ्वी बुध अंतर, बापरे पृथ्वीवर बसलो बटन दाबलं डायरेक्ट बुधावरती, अरे बापरे विजयचा नाही मनोवेगाने, हो मनोवेगाने आपण अंतर कापू बुधावर जाऊन, बटन दाबता सेकंदात पृथ्वी बुध अंतर खेळत जणू जादूचा अगदी जंतर मंतर, बटन दाबले की चालो बटन दाबतो की हवेमध्ये उडालो, डोक्यातच असेल क्लिप, बापरे आपल्या डोक्यात क्लिप बसवलेली असेल, डोक्यातच असेल क्लिप अभ्यासक्षणात, अरे बापरे किती छान, पाटी पेन्सिल पेन घ्यायची गरजच नाही, काय होईल मग डोक्यातली क्लिप काय करेल, बटन दाबल्याबरोबर अभ्यास करून टाकेल आणि पाटी दप्तर पेन पेन्सिल मुळीच राहणार नाही, खरंच आहे बटन दाबले की काम होणार, काहीच लागणार नाही, मंगळावर सहलीला क्षणार्धात जाऊ, बापरे मंगळावर सहलीला क्षणार्धात जाऊ, लाल ग्रहावरचा पाहून चार तेथे, हो मंगळ लाल आहे तिथे आपण मग पाहून चार खाऊ, वय वाढणारच नाही सारे तरुण दिसतील, हो वय वाढणारच नाही सारे तरुण दिसतील, आणि मग काय होईल एकमेकांना पाहून सारे खुशीत हसतील, पेपर सारे खुशीत हसतील, खरेच का असे सारे भविष्यात होईल, खरेच का असे सारे भविष्यात होईल, चिंता काळजा मिटतील नी माणूस सुखी होईल, चिंता काळजा मिटतील नी माणूस सुखी होईल, हो भविष्यात असं होईल, हो होणारच आहे, कारण यांत्रिक प्रगती इतकी जोरात चालू आहे, इतके नवीन नवीन शोध लागत आहेत की असं होणं अगदी सहज शक्य आहे, त्यात अशक्य असं काहीही नाही, काय म्हणजे कळलं का मग, जाऊन आला पंचव्या शतकामध्ये, तुम्हाला डुगडुगबाजा उतरला राजा आवडतो हो की नाही, डुगडुगबाजा उतरला राजा हे अशोक शहापूरकर आहेत नागपूरचे, बघा काय म्हणतात अभिनय अभिनेता, नाटकातील माझा अभिनय तुम्हाला कसा वाटला, अभिनेता विचारतोय नाटकातला माझा अभिनय तुम्हाला कसा वाटला, प्रेक्षक अतिशय सुंदर, खूप दिवसांनी मला चांगली झोप लागली अभिनय पाहिला का झोपून गेला चक्क अडचण, डॉक्टर हे औषध दिवसातून 3 वेळा 3-3 चमचे घ्या, डॉक्टर सांगतायत हे औषध दिवसातून 3 वेळा 3-3 चमचे घ्या, रोगी म्हणतो पण डॉक्टर साहेब माझ्या घरात तर 2 चमचे आहेत अरे रामा काय करावं आता, प्रश्न, बंडू म्हणतो आई आज मी शाळेत जाणार नाही, आई आज मी शाळेत जाणार नाही, आई का काय झालं, गुरुजना काहीच येत नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते मलाच विचारतात अरे वा किती हुशार आहे, अजब आजार, रोगी म्हणतो डॉक्टर साहेब मला एका अशा आजाराने पछाडले आहे की सतत मला असं वाटतं की कुत्रा आहे डॉक्टर म्हणतात बर पण हा आजार तुम्हाला केव्हापासून झाला आहे, रोगी म्हणतो मी पिल्लू होतो ना तेव्हापासून बापरे काय जोक आहे तो, पर्याय पोस्टमन म्हणतात बेटा माफ कर पावसामुळे तुमचं पत्र थोडं ओलं झालं, काही हरकत नाही त्याच्या वेळेत कोणते दुसरं पत्र द्या ना मला, मग हे ओलं झालं तर दुसरं देऊन टाका घ्या, घाई आई म्हणते बंड्या लवकर आटप शाळेत जायला उशीर होईल, बंड्या एवढं काही कशाला करतेस ग, शाळा तर 5 वाजेपर्यंत उघडी असते ना, केव्हाही केला तरी चालेल मी 11 कशाला जायला पाहिजे, अजय म्हणतो हॅलो आनंद कसं काय, बेंचवर बसत आजची ताजी खबर काय आहे, आनंद म्हणतो आजची ताजी खबर ही आहे की ज्या बेंचवर तू बसला आहे त्याचा रंग ओला आहे अरे बाप रे, ज्योतिषी एक मित्र तू माझ्याकडून उसने घेतलेले पैसे कधी परत करणार आहे, तू माझ्याकडून उसने घेतलेले पैसे कधी परत करणार आहे, दुसरा मित्र ते मला कशाला विचारतोस मी काय ज्योतिषी आहे, तू ज्योतिषी तू सांग ना मला कशाला विचारतोस, काय मंडळी आवडलं का मग जोक, आवडले की नाही डुडुकबाजा उतरला राजा, मग जाऊ आता, बाय बेटांनो बाय बाय.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
3: माझा

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सर्जा या चित्रपटामधलं ना धो महानोर यांचं गीत. गीताला संगीत साज आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ईर्षा या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: वृत्त साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत. हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत आहे पी सावळाराम यांचं, सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ज्ञानबा तुकाराम या चित्रपटामधलं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत, ग दि माडगुळकर यांचं घरकुल या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. देवबाप्पा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत। गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव. या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, दुधाळू जनावरांमध्ये व्यालानंतरच्या काळात चयापचय संस्थेच्या आजाराची शक्यता जास्त असते. याला आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर असे म्हणतो. सर्वसाधारणतः हे आजार दुधाळू जनावरांमध्ये व्यालानंतर तसेच त्यांच्या दुग्ध उत्पादनाच्या उच्चतम पातळीवर आढळून येतात. चयापचय संस्थेचे आजार मुख्यतः गाभण अवस्था, जनावरांची जात व दुग्ध उत्पादन पातळी आणि व्यवस्थापन यावर अवलंबून असते. तर शेतकरी बंधूंना हे आजार कुठले या संदर्भामध्ये आपण थोडंसं माहिती करून घेऊया. चयापचयच्या आजारा, ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर डिसीज म्हणतो, व्यालानंतरच्या आजारामध्ये प्रमुख स्थान आहे. दुधाळू आणि गाभण जनावरांमध्ये पोषक तत्वाची मागणी अधिक असते, त्यामुळेच आहार व्यवस्थापन प्रामुख्याने या रोगांना कारणीभूत आहे. आहारातील कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन, सेलेनियम इत्यादी खनिज द्रव्ये तसेच जीवनसत्व ए, बी, सी, ई इत्यादीच्या कमतरतेचा परिणाम त्याच्या प्रसूतीच्या वेळेस दिसून येतो. जनावरे शरीर साठ्याचा उपयोग स्वतःच्या व वासराच्या वाढीसाठी आणि दूध उत्पादनासाठी करतात. अशातच पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येतो. हे आजार साधारणतः जनावरांमध्ये 12 ते 72 तासांनी किंवा 60 दिवसापर्यंत दिसून येतात. यामध्ये मिल्क फेवर हा रोग दिसून येतो. याचे मुख्य कारण म्हणजे आहारातील कॅल्शियमची कमतरता ही काही जनावरांमध्ये प्रसूतीनंतर 12 ते 72 तासांनी दिसून येतो, तर काहीमध्ये 6 ते 7 तासांनी आढळतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे: जनावर अशक्त होते, खाणेपिणे कमी करते, नाडीचे ठोके सामान्य असू शकतात, शरीर तापमान कमी होते, एखाद्या वेळा जनावर जागेच पडून असते. जनावर 4 ते 5 तासाच्या वर एकाच बाजूवर असल्यास त्या बाजूला पॅरालिसिस होऊ शकतो. दूध उत्पादनात घट होते. वेळीच उपचार न केल्यास 6 ते 24 तासामध्ये जनावर कोमामध्ये जाऊन मृत्यू होऊ शकतो. सर्व लक्षणाची पशुवैद्याकडून तपासणी करावी. डॉक्टराकडून कॅल्शियम बोरोग्लुकोनेट सारखे त्याचा औषध उपचार करून घ्यावा. या उपचाराचा ताबडतोब परिणाम दिसून येतो. अशक्तपणामुळे या काळात कॅल्शियमचे द्रावण पाजणे धोक्याचे असते. यानंतरही पशु आहाराकडे लक्ष देणे गरजेचे. आहारामध्ये कॅल्शियम, फॉस्फरसचे 1-2 असे प्रमाण असावे. उपचार सुरू करण्याच्या अगोदर जनावर एकाच कडेवर पडून असेल तर दुसऱ्या कडेवर त्यांना पलटवायचे. शेतकरी बंधूंनो, याच काळामध्ये किटोसिस हा पण एक जनावरांना रोग होतो. हा आजार मुख्यतः कार्बोहायड्रेट्स कमतरतेमुळे दिसून येतो. याची लक्षणे साधारण व्हायल्यानंतर 20 ते 60 दिवसांमध्ये दिसून येतात. तसेच हा आजार गर्भाशयाचा दाह आणि पचनक्रियेतील आजारासोबतही आढळून येतो. या आजाराचे योग्य कारण सध्या तरी अपरिचित आहे, परंतु त्याचा संबंध कार्बोहायड्रेटची कमतरता, जननेंद्रियांचे आजार व पचन क्रियेतील विकारासोबत जोडला जातो. महत्वाची लक्षणे म्हणजे दूध उत्पादनात घट, जनावरांमध्ये थरथरी भरणे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये जनावरांचे मूत्र तसेच दुधातून ॲसिटोनचा गोड वास, स्वीट मेल म्हणतो ज्याला आपण, तो येतो. आहारातील कार्बोहायड्रेटच्या प्रमाणात वाढ तसेच रक्तातील ग्लुकोज मात्रा संतुलित करण्यासाठी जनावरांना आपण ग्लुकोजचे इंजेक्शन नसेद्वारे देऊ शकतो आणि यामध्ये पशुवैद्यकीचा सल्ला घेणे महत्वाचे. याचबरोबर यामध्ये व्हायल्यानंतर आजारामध्ये अजून एक आजार म्हणजे मॅग्नेशियम टिटॅनी हा पण आजार प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळून येतो. हा आजार प्रामुख्याने आहारातील मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियमच्या मात्रेवर अवलंबून आहे. हा आजार मुख्यतः दुधाळू जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तसेच जनावर खराब हवामानाच्या जास्त संपर्कात येणे आणि आहारातील अति प्रमाणातील हिरवा चारा ही प्रमुख कारणे आहेत. याची लक्षणे आहारातील मॅग्नेशियमची कमतरता, दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. जास्त दूध देणाऱ्या जनावरांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे जनावर अस्वस्थ होणे, तोंडातून फेसकट येणे, डोळे पांढरे करणे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये फिट्स हाही एक प्रकार दिसून येतो. या मध्ये जनावर शांत होते, परंतु अचानक झालेला आवाज किंवा स्पर्शामुळे पुन्हा घाबरल्यासारखा दिसतो. फिट येण्याची शक्यता असते. ताप व नाडीचे ठोके यामध्ये वाढ होते. श्वासोश्वासाचा वेग वाढतो. वेळीच उपचार न केल्यास जनावर 1 तासाच्या आत मृत्यू होतो. वेळीच उपचार केल्यास जनावर उपचारात साथ देत नाही. यामध्ये पशुवैद्यकीच्या सल्ल्यानुसार मॅग्नेशियम व कॅल्शियमचे मिश्रण दिले जाते, त्यामुळे फिट्स कमी होऊ शकतात. यामध्ये एक चौथा आजार म्हणजे व्यालानंतरचा रक्तस्राव. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशयात झालेल्या इजेमुळे किंवा गर्भपिशवीच्या फाटण्यामुळे रक्तस्राव दिसून येतो. कठीण प्रसूतीच्या वेळेस किंवा अडकलेले वासू जोर लावून काढण्याच्या प्रयत्नात मदतनिसास नकामुळे किंवा वापरलेल्या साधनामुळे गर्भपिशवीला इजा होते. अशा वेळे गर्भपिशवी बाहेर येणे किंवा गर्भपिशवीतील रक्त नलिकेतून रक्तस्राव होणे इत्यादी लक्षणे दिसतात. या आजारातील लक्षणे रक्तस्रावाच्या गंभीरतेवर अवलंबून आहेत. कमी रक्तस्रावामुळे साधारणतः जनावराच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही, परंतु गंभीर रक्तस्रावामुळे नाडीचे ठोके वाढणे, अशक्तपणा, तसेच जनावर जमिनीवर झोपून असणे, घाम येणे, फिट्स, शॉक आणि वेळीच उपचार न झाल्यास काही तासातच जनावरचा मृत्यू होतो. उपचारामध्ये सर्वप्रथम रक्तनलिका शोधून बंद केली पाहिजे. कमी रक्तस्रावामध्ये कोणत्याही प्रकारच्या उपचाराची आवश्यकता नाही, परंतु जास्त प्रमाणातील रक्तस्रावामध्ये 20 ते 25 युनिट्स पुट्रीन वापरतात, जे गर्भपिशवी तसेच रक्तनालिका आकुंचन पावण्यास मदत करते. त्यामुळे रक्तस्राव कमी होतो आणि त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे रक्तस्राव कमी करण्यास मदत करते. रक्तस्रावाच्या जागी भिजवलेला टावेल किंवा कापडाने पुसणे इत्यादी उपचार केले जाऊ शकतात. यानंतरही पशुवैद्य सल्ल्याने उपचार करावा.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात गरिबाघरची लेक या चित्रपटामधलं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात आता हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं उमस पडेल तर या चित्रपटामधलं, संगीतकार सुधीर फडके आणि उषा अत्रे यांच्या आवाजात.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि श्रीपाद भावे यांच्या आवाजात कवी संजीव यांचं गीत. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात जन्मठेप या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात यानंतरची गीतरचना ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची, लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे मोहित यांची मंजुळा या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात हे गीत ऐकूया घरकुल या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मंदाडे प्रमिलादा तार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सी रामचंद्र यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत सुलोचना चव्हाण आणि कुमुदिनी पेडणेकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत तुका झाला से कळस या चित्रपटामधलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे दत्ता केशव यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
7: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
6: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
7: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
6: म्हणजे
7: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो।
6: ते कसं काय?
7: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
6: हो लगेचच कॉल करतो।
8: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदगाव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। आज आपल्या बरोबर परत आहे डॉक्टर पार्थ महाजन, सायकॅट्रिस्ट, आणि आज आपण त्याच्याबरोबर बोलणार आहोत चाइल्डहूड ट्रॉमा आणि त्याचा होणारा परिणाम पुढच्या आयुष्यावर। मला एक सांग, तू म्हटलं लहान मुलांना स्ट्रेस जरी नसला तरी मेमरी असते, हे मला खूप पटलं। आणि तो मेमरी घेऊन पुढे जातो आणि त्याच्यात गुड मेमरीज आणि बॅड मेमरीज असतात आणि ते बॅड मेमरीज त्याला शेप करतात पुढे।
9: येस, बोथ गुड अँड बॅड,
8: ऑफकोर्स गुड अँड बॅड, पण बॅडचा प्रभाव जास्त असतो। आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम असतोय ना, आपण खाली ग्लास देखते, भरावा ग्लास देखते नाही। तर चाइल्डहूड ह्या मेमरीज पुढे जाऊन माणसाला कसं घडवतात?

0: येस. मी तुम्हाला, मला हे जर एक्झाम्पल बरोबर समजवलं तर जास्त बरं पडेल या केसमध्ये. समजा एखादा मदर, समजा ऍक्च्युली ना त्याच्यामध्ये कन्सेप्ट असं असतं, एक इनफॅक्ट ऑटिझम मध्ये पण म्हणायचे एक कॉन्सेप्ट आहे सेक्रेटरी म्हणजे रेफ्रिजरेटर मदर नावाची, म्हणजे इमोशनली कोल्ड मदर, म्हणजे मुलाच्या किंवा त्या मुलीच्या जे काही से असतं त्याच्या भावनांना तेवढा रिस्पॉन्ड न केल्यामुळे होणारी सायकोपॅथॉलॉजी आपण रेफ्रिजरेटर मदर असं म्हणतो. हा दे कन्सेप्ट. आता म्हणतात असं पण की ऑटिझम किंवा इनफॅक्ट स्किझोफ्रेनिया पण सारखी काही डिसीजेस हे रेफ्रिजरेटर मदरमुळे तयार होतात. तर बाळाच्या जी परत हा मुद्दा असा होतो की आपण जेव्हा आपण न्यूनेटल केअर बद्दल किंवा चाइल्ड केअर बद्दल बोलतो तेव्हा आपण मदरचं आपण पोषण बघतो की 6 महिनेपर्यंत तुम्ही स्तनपान करा, तुम्ही बेबीला इंजेक्शन द्या, लसीकरण द्या, परत त्याच्या मनाचा आपण बघतो काय होतो, परत आपण ते बघत नाही, ते परत बघितलं पाहिजे. तर मुलाचे जे पहिले 5 ते 6 वर्ष असतात त्याच्यामुळे त्यांच्या आई वडिलांचं त्याच्याबरोबरचं सानिध्य, आई वडील त्याचं जग असतं अल्टिमेटली, तर त्याच्याबरोबर त्याचा जो प्रेझेन्स आहे ना दॅट विल इन्फ्लुएन्स एव्हरीथिंग इन हिज फ्युचर लाईफ. नाऊ हाऊ द मॅरिटल कनेक्शन इन बिटवीन ही अँड द चाइल्ड्स मदर अँड हिज फादर टेल्स हिम हाऊ द वर्ल्ड इज.
1: आपण किती वर्षाच्या मुलाबद्दल बोलतोय?
0: लहान मुलाबद्दल, 3 ते 4 वर्षाच्या मुलाबद्दल. जो
1: एवढा सेन्सिटिव्ह असतो,
0: येस,
1: इतका ऑब्झर्व करतो,
0: येस येस येस,
1: इतका ऑब्झर्व करतो.
0: इनफॅक्ट इफ यू सी इन 3 to 4 इयर्स ऑफ एज जर तुम्ही अंदाज घेतलात तर मुलगा हा बरोबर वडिलांचं ब्लेड घेऊन शेव्हिंग करतो. मला लहानपणी मी पण करायचो, म्हणजे प्रत्येक आपण ती प्रत्येक गोष्टीनं कॉपी करण्याचा प्रयत्न करतो की हे असं करताय का मी असं करतो, हे असं करताय का मी, आई टिकली लावते का मम्मी पण टिकली लावते, अशा टाइपचं.
1: सो दॅट पण त्यांच्यातला राग रुसवा एवढा समजतो बाळाला.
0: हो, बाळाला समजतो बिकॉज यू सी दॅट व्हायलन्स. तो जो व्हायलन्स असतो किंवा ते जे
1: वर्बल व्हायलन्स,
0: येस, वर्बल व्हायलन्स,
1: फिजिकल तर समजू शकतो,
0: येस, फिजिकल अँड वर्बल व्हायलन्स बोथ.
1: आणि कोल्ड वॉर असेल तो पॅरेंट्स मध्ये तर
0: येस,
1: ते सुद्धा समजतो.
0: येस, अप टू सर्टन एक्सटेंट किड्स ऑफ अराउंड, म्हणजे साधारण 1-2-3 वर्षानंतरच्या मुलांना या गोष्टी कळतात.
1: काय बोलतोय?
0: येस, ऑफकोर्स. आणि इनफॅक्ट तुम्ही हे पण ऑब्झर्व कराल की कसं असतं बघा, सगळ्यात मोठा याच्यामध्ये ना भाग पर्सनॅलिटी शेपिंगचा असतो. सायकॅट्रीमध्ये खूप मोठा जो आजकाल वाढत चाललेला आहे पार्ट आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणजे दे आर बेसिकली नॉर्मल फेनॉमेना ओनली, बट दे आर ट्रेट्स दॅट आर देअर इन द इंडिव्हिज्युअल विच शेप द इंडिव्हिज्युअल्स वे ऑफ थिंकिंग. म्हणजे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी तुम्ही ऐकलं असेल, बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी ऐकलं असेल, तर आपण ना आपल्या आईवडिलांमध्ये जे काय बघतो ना त्या गोष्टीनंतर आपल्या गोष्टी आपलं हे डिसाईड होतं. समजा आपण आपल्या आईमध्ये खूप जास्त रिजेक्शन बघितलं की घरामध्ये सारखे भांडण होत आहे, आई सारखी एकटी बसली आहे, घाबरतीये, हे होते, शी इज नॉट टॉकिंग और पीपल आर कॉन्स्टंटली सेइंग समथिंग टू हर, तो द चाइल्ड सायकोलॉजी 100% गेट्स अफेक्टेड बाय दिस अँड दॅट लीड्स टू शेपिंग ऑफ पर्सनॅलिटीज. मग पर्सनॅलिटी म्हणजे काय? अँक्शियस अवॉइडंट होऊ शकते. अँक्शियस अवॉइडंट म्हणजे काय? की प्रत्येक गोष्ट करायला मला भीती वाटणं. मी समजा पेपर देते का, मला जर माहिती आहे की पेपरमध्ये 100% सक्सेसफुलच होणार आहे तरच मी पेपर देते, दॅट इज अँक्शियस अवॉइडंट. किंवा एखादं खूप लाडवलेलं चाइल्ड असतं, समजा लहानपण खूप लाडवलेलं नाही म्हणणार मी, बट नॉट हॅज नॉट फेस मेनी डिस्ट्रेसेस इन लाईफ. सो हे समजणं खूप महत्वाचं असतं की आपल्या आई वडिलांच्या मधलं रिलेशन, त्यांचं फॅमिलीमधलं एन्व्हायरमेंट, एज्युकेशन बद्दल त्यांचे एथिक्स, हे 100% बाळाचं पुढचं जे आयुष्य आहे, जे पुढचं काळ असणार आहे, याला इन्फ्लुएन्स करतं. येस, सो दॅट हे समजणं खूप महत्वाचं असतं की अल्टिमेटली व्हॉट युअर चाइल्डहूड इज युअर अडल्टहूड 100% विल सी इन दॅट अँगल. सो दॅट अटॅचमेंट थेअरीज आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू
1: हे. म्हणजे आई वडिलांनी किती लक्ष दिलं पाहिजे की तुमचा लहान मुलगा आहे. आई वडील जनरली अरे लहान आहे त्याला काय समजतं.
0: येस,
1: म्हणजे माणसाच्या आयुष्याच्या दुःखाची सुरुवात 3-4 वर्षापासून होते.
0: 100% दुःख नाही म्हणणार मी,
1: ते दुःख
0: समजायला लागतं, समजायला लागतं,
1: ते समजणं, ते दुःखाच्या पायाभरणी त्या वयात होते,
0: त्या वयात होते. एथिक्स आर फॉर्मड इन दॅट.
1: कारण तुमच्या घरातलं वातावरण, तो काय म्हटला, आई
0: 100%
1: ते आईवर अत्याचार, काय आई वडिलांचं वागणं.
0: तुम्ही हे बघा, तुम्ही
1: आईवर एक सांग, सॉरी
0: ऑफकोर्स,
1: मला एक सांग, तो लहान मुलगा मुलगी काय ऑब्झर्व करत असते रे, आणि ती ऑब्झर्व करायला कधी सुरुवात करते, आणि जे ते ऑब्झर्वेशन मला हवंय की ज्याचा परिणाम त्याच्या पुढच्या आयुष्यावर होणार आहे.
0: सी, लहान मुलं जे असतात ना ते क्यूज ऑब्झर्व करतात बऱ्याच वेळा.
1: म्हणजे कोणत्या एज बद्दल बोलतोय आपण आता?
0: जनरली वेन दे स्टार्ट अंडरस्टँडिंग आफ्टर 2-3 इयर्स ऑफ एज. कसं आहे ना, चाइल्ड अँड अडोलेसन्स सायकॅट्री बद्दल जेव्हा आपण बोलतो ना, हा खूप बारीक आणि खूप नाजूक मुद्दा आहे. म्हणजे मी असं पण बघितलंय की काही काही केसमध्ये तुमच्या फक्त याच्यात नाही, तुमच्या स्कूलमधलं जे एन्व्हायरमेंट आहे ना ते पण तुम्हाला खूप जास्त इन्फ्लुएन्स करते. एव्हरी स्मॉल थिंग इन अ चाइल्ड लाईफ, एव्हरी स्मॉल क्यू इन अ चाइल्ड लाईफ is going to influence him as an adult.
1: म्हणजे पार, तू आज जे आहे, मी आज जे आहे, ते मी माझ्या लहानपणी जे बघितलंय जे ऑब्झर्व केलंय त्याच्यावर झालेलं आहे
0: 100% तुम्ही हे पण बघाल
1: ते डायरेक्टली माझ्याशी रिलेटेड असो नसो
0: हो 100%
1: मला एक्झाम्पल देतोस
0: एक तुम्हाला खूप छान एक्झाम्पल देतो की ज्या केसेसमध्ये मॅरिटल ट्रॉमा असतो आई वडिलांमध्ये त्या मुलांना लग्न करायला खूप भीती वाटते अगेन अगेन सो व्हॉट दे हॅव सीन ॲट होम सपोज ते तिथे बाहेर जाऊन ते किंवा मी तुम्हाला एक चाइल्डचं जर एक्झाम्पल देत झालं की कसं ते पुढे शेप होतं तर आमच्याकडे काही केसेस येतात समजा आणि वन्स द केसेस कम टू अस वन्स द केसेस कम टू अस वी हॅव टू गो थ्रू अ डिटेल एक्झामिनेशन नाउ देर इज अ केस दॅट केम टू अस आय विल नॉट गिव्ह एनी नेम्स ऑर एनिथिंग बट शी केम विथ मल्टिपल कंप्लेंट्स पहिले ती सर्जरीमध्ये ऍडमिट झाली तिच्या पोटात दुखायला लागलं आणि सर एज मस्ट बी अराउंड 20-25 ह्याच्यामध्ये स्कोपमध्ये असेल सो ती ऍडमिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही थोडं म्हणजे त्यांनी सर्जरीवाल्यांनी इन्व्हेस्टिगेशन केले अँड दे डिड नॉट फाइंड एनिथिंग सो दे रेफर टू हर टू सायकॅट्री तर सायकॅट्रीमध्ये रेफर केल्यानंतर आम्ही आमचं कशी सिस्टीम असते दॅट वी ओनली डोंट गो टुवर्ड्स दी नॉर्मल जे असेल ते आम्ही म्हणजे ते तर नॉर्मल तर आम्ही बघतोच की पोटामध्ये काय आहे का नाही की दुसरं काही पॅथॉलॉजी आहे का बट वी गो फॉर अ डिटेल्ड एक्झामिनेशन मोर डिटेल्ड अंडरस्टँडिंग ऑफ व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपनिंग तर वी डिस्कवर्ड दॅट फिमेल हु वॉज सेइंग दी तिच्या पोटामध्ये दुखतं आहे वॉज बेसिकली ट्राईंग टू अवॉइड मॅरेज तिचं लग्न ठरवणार होते आणि लग्न ठरवणार न ठरवण्यासाठी ती पोटामध्ये दुखते असं म्हणजे थोडंसं करायचं दुखलं पण असेल काहीतरी पण ती कंप्लेंट वाढून वाढून सांगत होती कारण की तिच्या लहानपणी परत एक ट्रॉमा होता देर वॉज अ ट्रॉमा इन हर केस देर वॉज अ ट्रॉमा इन हर फॅमिली ज्याच्यामध्ये मला वाटतं त्यांच्यामध्ये काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्स होता डोमेस्टिक डेथ होती डावरीचा इश्यू होता सो ऑल दीज थिंग्स हवर देअर इन दर माइंड बट ते प्रायमरी बाहेर निघाले का नाही इनफॅक्ट टू टेल यू समथिंग व्हेरी सिग्निफिकंट दॅट ही कन्वर्जन डिसऑर्डर नावाची गोष्ट असते आमच्या सायकॅट्रीमध्ये कन्वर्जन डिसऑर्डर म्हणजे की तुमच्या मनामध्ये बसलेला जो तुम्ही म्हटलात ना तुम्ही स्टार्टिंगमध्ये म्हटलात की मनामध्ये असलेला विचार किंवा राग हा जेव्हा शरीरात निघतो तेव्हा त्याचं कुठल्या तरी आजारात रूपांतर होतं
1: हे खरं
0: हे 100% खरं आहे नो डाऊट अबाउट इट याला आपण कन्वर्जन डिसऑर्डर असं म्हणतो किंवा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर ज्याला सायकॅट्रीमध्ये म्हणतो की उदासपण हे कारण की तुमच्या विचारात येत नाही आहे कारण की तुम्हाला ते उदासपण तुम्हाला जाहीर करता येत नाही आहे तर डिप्रेशन इन द बॉडी इन द सोमा सोमा म्हणजे आपली बॉडी सो सोमॅटोफॉर्म सो दॅट इज कॉल्ड सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर तर जरी आपण सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर म्हणतो असंच कन्वर्जन डिसऑर्डर म्हणजे कन्वर्जन डिसऑर्डर किंवा खूप पॉप्युलरली काही वर्ष पहिले तर हिस्टेरिया म्हणायचे हिस्टेरिया म्हणजे हिस युटेरा व्हॉट डू मीन बाय हिस युटेरा हिस्टेरिया इज दॅट इट इज द डिसीज कॉज बाय द मुव्हिंग वम्ब युटेरा हिस युटेरा म्हणजे काय कन्सेप्ट होती तेव्हा की ऍक्च्युली जे म्हणजे आता बिकॉज दॅट वर्ड इज नॉट युज बिकॉज इट इज अ थोडंसं गोइंग टुवर्ड दिस सेक थोडंसं लैंगिक ह्याच्याकडे जाणारा वर्ड आहे म्हणून तो आपण वापरत नाही तर ही युटरसचा अर्थ असा होतो दॅट डिसीज कॉज बाय द मुव्हिंग वंब मुव्हिंग युटरस ती कॉज केलेली डिसीज म्हणजे हिस युटेरा म्हणजे काय व्हायचं त्यांची काय कन्सेप्ट होती तेव्हा की हे युटरस जे आहे ना युटरस जाऊन कधी लिव्हरला लागतंय कधी स्टमकला लागतंय कधी कुठे लागतंय आणि मग तिथे पेन होत आहे सो म्हणजे बेसिकली की त्यांना स्ट्रेस आहे त्यांना चिंता आहे की देर इज सम फिअर दॅट दे हॅव अँड दॅट इज मॅनिफेस्टिंग इन देअर बॉडी इन दिस फॉर्म दॅट इज कॉल्ड हिस्टेरिया ऑर व्हॉट इज टुडे कॉल्ड एज कन्वर्जन डिसऑर्डर की तुम्ही एक डिसीज सिम्प्टम एक दिसतोय म्हणजे त्याला त्रास एक आहे आणि त्याचा सिम्प्टम भलतंय असं सो इनफॅक्ट असं पण बोललं जातं की सिगमंड फ्रॉइड जो हिस्ट्री घ्यायचा किंवा जे बोलायचा द पेशंट युज टू स्लीप लाईक दिस आणि सिगमंड फ्रॉइड युज टू सिट परपेंडिक्युलर टू द पेशंट अँड ही जस्ट टोल्ड नेम टू टॉक की तू बोलत राहा त्याला सायकॅट्रीमध्ये कॅथारसिस किंवा टॉकिंग क्युअर म्हणतात कॅथारसिस किंवा टॉकिंग क्युअर म्हणतात म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉन्स्टंटली कीप्स ऑन टॉकिंग आणि त्याच्या मनातले हे जे दडलेले डीप इन्सिक्युरिटीज असतात ते जेव्हा बाहेर निघतात तेव्हा ते इंडिव्हिज्युअल इज हिल्ड सो दिस ट्रॉमाज दॅट आर इन द चाइल्डहुड वन्स बिकॉज वी आर नॉट एबल टू एक्सप्रेस देम मेनी चिल्ड्रन खूप लहानपणी त्यांना बऱ्याच मुलांना सेक्शुअल अब्युज होतो ऑल दिस चिल्ड्रन विथ सेक्शुअल अब्युज त्यांना पुढे जाऊन सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात मग दॅट बी इरेक्टाईल डिसफंक्शन दॅट बी वजायनिसमस ऑर दॅट बी एनी अदर काइंड ऑफ सेक्शुअल प्रॉब्लेम दॅट दिस पीपल फेस वेन वन्स वी टॉक टू देम अँड गो फॉर अ डिटेल हिस्ट्री टेकिंग तेव्हा आपल्या लक्षात येतं अरे हे जे करतो आहे याचं ओरिजिन हे नाही याचं ओरिजिन कुठेतरी 20 वर्ष पहिले याच्यावर काहीतरी लैंगिक शोषण किंवा लैंगिक शोषण पण नाही म्हणणार मी छोटीशी एखादी ऍक्ट झालेली असते त्याचा इफेक्ट हा आहे
1: मला एक सांग लहान मुलाला काहीतरी ट्रॉमा बसलाय
0: बरोबर
1: ठीक आहे
0: बरोबर
1: मला हा सब्जेक्ट खूप आवडला आपण ह्याविषयावर थोडस डिटेल बोलणार लहान मुलाला ट्रॉमा बसला तू आता काय म्हटला छोटीशी गोष्ट तर तो त्या लहान बाळाला 5 वर्षाचा 10 वर्षाच्या आत्या मुलाची गोष्ट करतोय आपण मुलामुली
0: बरोबर
1: त्याला तो ट्रॉमा लागला ट्रॉमा नाही वर्ड युज कारण इन्सिडेंट झाला त्याच्या आयुष्यात
0: बरोबर
1: तो ट्रॉमा मध्ये कन्वर्ट होतो हे त्याला जाणवतं का तो तेवढा ट्रॉमा त्यावेळेस त्याने तेवढा सिव्हिअर घेतलेला असतो का हळूहळू तो बिल्टअप होतो
0: त्याला हे जाणवतच नाही बऱ्याच वेळा
1: त्याला तो इन्सिडेंट तो विसरलेला असतो का
0: नाही ते आपल्या मेमरीमध्ये राहून जातं. सी मेमरी वेन वी आर टॉकिंग अबाउट मेमरी, वन इज द मेमरी दॅट आय कॅन, एक मेमरी अशी असते की मी सबकॉन्शियसली माझ्याकडे आणू शकतो डोक्यामध्ये, मी आज दुपारी काय खाल्ले हे मला लक्षात मी माझ्या मेमरीमध्ये आणू शकतो बरोबर. पण अशा काही मेमरीज असतात ज्या आपल्या मनामध्ये एकदम डीप रोडन आतमध्ये सबकॉन्शियसमध्ये गेलेल्या असतात, तर त्या सबकॉन्शियसमधल्या मेमरीजमुळे हे सगळं होत असतं.
1: आणि त्या कधी इरप्ट होतात?
0: इरप्ट नाही, ते ऑटोमॅटिकली त्याने आपलं बिहेवियर शेप होतं. अँड नाव वन्स आवर बिहेवियर इज शेप बाय दॅट, देन ऑटोमॅटिकली द कॉन्सिक्वेन्सेस फॉलो.
1: And that is chronic. म्हणजे तो एकदा शेप झाला की यू कॅन्ट चेंज.
0: इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेंज. इफ गेट्स इन टू पर्सनॅलिटी अल्टिमेटली इट इज डिफिकल्ट टू चेंज.
1: दॅट बिकम्स पर्सनॅलिटी एंड इट्स इम्पॉसिबल टू चेंज देन.
0: इट इज नॉट कम्प्लिटली इम्पॉसिबल, इट इज डिफिकल्ट आय विल से इफ इट गेट्स कन्वर्टेड इन टू अ कम्प्लीट पर्सनॅलिटी डिसऑर्डर. बट ओवर द इयर्स आफ्टर 50-60 दॅट ऍक्च्युअली दॅट ग्रॅज्युअली रिझॉल्व्स.
1: नो रिझॉल्व्स
0: रिझॉल्व्स रिझॉल्व्स रिझॉल्व्स
1: रिझॉल्व. हाऊ कम इट रिझॉल्व्स?
0: When we talk about personality disorders, na, suppose there is a narcissistic personality or जेव्हा आपण बोलतो किंवा बॉर्डरलाइन पर्सनॅलिटी वगैरे बद्दल बोलतो ना, तर जसं जसं एज वाढतं ना तसं तसं त्यांच्यातले जे पर्सनॅलिटी डिसऑर्डर आपण कधी म्हणतो मुख्यतः बोलताना, की ज्याच्यामध्ये ना डिसऑर्डर म्हणजे देर आर शार्प एंडिंग्स टू इट, म्हणजे शार्प एंडिंग्स जे सायकोपॅथॉलॉजीकडे जातात ना, म्हणजे जे टोचरे भाव असतात ना, ते 50-60 वर्षापर्यंत विथ एक्सपिरियन्सेस ऑफ द लाईफ ना, दे गो ब्लंट. थोडस हे होऊन जातं. सो असं म्हणतात पर्सनॅलिटी विदर्स आफ्टर 60
1: एका वयानंतर ते ऍक्सेप्ट करतात की
0: या ते थोडेसे ब्लंट शार्प एंड थोडे ब्लंट होतात, तर त्याला आपण थोडस पर्सनॅलिटी डिसऑर्डर थोडा रिझॉल्व्ह झालं असं म्हणतो.
1: मग सायकोथेरपीने हे जे वयाप्रमाणे रिझॉल्व्ह होणार, तुम्ही सायकोथेरपी जर चांगला प्रॉपर मिळाला तो यंग मध्ये पण यंग एज मध्ये पण ते रिझॉल्व्ह करू शकतो, तो त्या पेशंटला एवढा हे करू शकतो इव्हॉल्व्ह करू शकतो.
0: त्यासाठी पेशंटचं कॉपरेशन पाहिजे. इफ द पेशंट इज एबल टू टॉक, इफ द पेशंट इज रेडी टू टॉक, देन दिस कॅन हॅपन. मी तुम्हाला तेच एक्झाम्पल दिलं आहे ऍक्च्युली कन्वर्ट, जे आपण टॉकिंग क्युअर बद्दल आता बोलतो आहे, ते सिगमंड फ्रॉइडचे एक केस होती अॅना ओ नावाची, देट व्हेरी कॉल्ड इट अॅना हो म्हणून एक कॅरेक्टरिस्टिक केस आहे सायकॅट्री ची. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला शी वॉज व्हेरी सिरियस ऑन ऑलमोस्ट ऑन दी डेथ बेड, आणि असं म्हणतात की सिगमंड फ्रॉइड आणि मला वाटतं जोसेफ ब्रुअर म्हणून दोन सायकॅट्रिस्टनी तिच्याशी बोलून बोलून तिच्या मनातले ट्रॉमा बाहेर काढले, आणि तिच्याशी बोलून मनातले ट्रॉमा बाहेर काढून शी बिकेम नॉर्मल फिमेल.
1: म्हणजे माझ्यातला जो ट्रॉमा आहे तो मी व्यक्त झालो
0: हो
1: तो कमी होतो,
0: रिझॉल्व्ह होतो काही केसमध्ये. येस
1: काही केस,
0: येस काही केसमध्ये इट गेट्स, बट सम पीपल डोंट ओपन अप. इफ यू डोंट ओपन अप, इफ यू डोंट गेट दॅट ट्रॉमा आउटसाइड, देन इट इज फार फर्दर मोर डिफिकल्ट टू गेट क्युअर्ड. मग काय असतं अशा केसमध्ये ज्याच्यामध्ये आम्हाला डाऊट असतो की असं काही ट्रॉमा आहे आणि आम्हाला कळत नाहीये, तर अशा केसमध्ये आम्ही काही टेस्ट करतो ॲज स्पेशलिस्ट म्हणून. वी हॅव सम प्रोजेक्टिव्ह टेस्ट इन आवर थेरपी इन द फॉर्म दॅट सपोज आता आम्हाला काय करतात बेसिकली त्या टेस्टमध्ये, तुम्ही मला तो गुगलवरून बघितलं असेल की एक कार्ड दाखवतात, कार्डवर काहीतरी अँबिग्युअस डिझाईन असतं, अँबिग्युअस डिझाईन म्हणजे काहीतरी काहीतरी चित्र काढलेलं असतं, आणि आपण म्हणतो की अँबिग्युअस डिझाईन म्हणजे तुला काय वाटतं ह्याचं तुम्ही कन्क्लुजन काढा, किंवा काय तुमच्या दोघांचा समजा एक असा फोटो देतात, जस्ट गिव अ फोटो ऑफ टू पीपल टॉकिंग टू इच अदर, अँड दे वॉट दे विल से इज दॅट इन दॅट टेस्ट इज दॅट यू मेक अ स्टोरी आउट ऑफ दिस फोटो. आय विल गिव्ह यू अ फोटो अ कार्ड इन विच देर आर टू पीपल टॉकिंग आय अँड आय विल टेल यू मेक अ स्टोरी आउट ऑफ दिस फोटो. या फोटोच्या आधी हे दोघं काय करत होते, या फोटोच्या नंतर हे दोघं काय करत आहेत, या फोटोमधून तुम्हाला कन्क्लुजन काय वाटतं, आणि या फोटोचं हिरो कोण आहे, असं आपण 10-12 कार्ड त्यांना देऊन त्यांच्या मनामध्ये असं काही दडलेलं आहे का, काही विचार आहे का, काही डिप्रेसिव्ह विचार आहे का, लो सेल्फ एस्टीम आहे का, सेक्शुअल इश्यू आहे का, हे काढून घेण्याचा प्रयत्न करतो. अँड देन वेरी एबल टू अंडरस्टँड.
1: परत मी तुला सांगू, म्हणजे आय एम टेलिंग यू लाईव्ह इंटरव्ह्यू मध्ये तुला सांगतोय आणि हा ब्रॉडकास्टमध्ये पण जाईल. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस डिटेल इंटरव्ह्यू विथ यू. मी एक रेग्युलर इंटरव्ह्यू विचार करतो, यू आर टॉकिंग व्हेरी नाईसली. तुझ्याकडे पेशंट आला, त्याची ट्रीटमेंट कशी सुरू होते? म्हणजे आता प्रॉब्लेम, हा प्रश्न विचारायचा उद्देश मी तुला सांगतो, आम्हा सामान्य लोकांना अजूनही आम्ही काही प्रमाणात काउन्सिलरकडे जायला लागलोय,
0: येस
1: काही प्रमाणात, पण अजूनही सायकियाट्रिस्टकडे जायचं म्हणजे आम्ही वेडे आहोत का, हा विचार परिवारात याच्यात मग जायचं तर दूरचा डॉक्टर त्याच्या आसपास कोणी ओळखीचा नको, खोटं नाव सांगून अशी सुरुवात होते.
0: बरोबर.
1: सायकियाट्रिस्टकडे पेशंट आला तर तो कसा ट्रीट करतो, त्याची सुरुवात कशी होते, म्हणजे केस हिस्ट्री वगैरे कशी घेतात तुम्ही?
0: बरोबर, एकदम ऍप्ट प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. बेसिकली सायकियाट्रिस्टकडे आल्यानंतर मनामधनं हा विचार काढून टाकला पाहिजे, जसं तुम्ही म्हटलं की आम्ही थोडं काउन्सिलर्सकडे जायला लागलेलो आहे, आपण सायकियाट्रिस्टकडे जायला अजूनही भीती वाटते, तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की सायकियाट्रिस्ट
1: नाही रे,
0: स्टिग्मा वाटतो.
1: स्टिग्मा काय, लाज वाटते का काय, आपण काही गुन्हा केलाय का काय,
0: नाही सायकियाट्रिस्ट वेडांचा डॉक्टरकडे जायला भीती वाटते,
1: स्वतःला असं गुन्हेगार असं चोरल्यासारखं वाटतं.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला तू सांग, जेव्हा पेशंट तुझ्याकडे येतो तुम्ही काय वेगळं असं करत नाही
0: बरोबर,
1: तर माझी इच्छा आहे तू प्रामाणिकपणे सांगाव तुझ्याकडे पेशंट आला
0: बरोबर
1: की तू त्याला कसं

0: बिझी हॉस्पिटल नसेल तर तुम्हाला पहिले बसू, तुम्हाला विचार कसे आहात काका, कुठून आलात, लांब लांब होतो का, पाणी प्या, काय झालं, त्रास होतोय का काही, मग वी फर्स्ट फॉर्म द रॅपो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑफ इन सायकॅट्री दॅट वी हॅव टू हॅव इज द परमिशन ऑफ रॅपो. इफ जर आपण आम्ही जर प्रॉपर रॅपो जर बनवू शकलो, इट्स अ बाय डिरेक्शनल एम्पथेटिक रिलेशनशिप, म्हणजे दोन्ही साईडनी केलेली एक भावनापूर्वक कन्व्हर्सेशन म्हणजे रॅपो असतो. तर आल्यानंतर पहिले मी त्या व्यक्तीशी बोलून त्याला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न करतो. कम्फर्टेबल झाल्यानंतर त्याला वाटायला लागलं की डॉक्टर पार्थ डॉक्टर नव्हे, ते पहिले आम्हाला एक ना आयसिंग तोडणं फार महत्वाचं असतं, कारण की डॉक्टर आणि पेशंटमध्ये जे आयसिंग असतं ते आयसिंग जेव्हा तुटलं त्या आयसिंग नंतर आपण त्याच्या पुढचं कन्व्हर्सेशन करू शकतो. मग त्याच्यामधनं आपल्याला काय त्रास आहे ते थोडंसं आम्हाला लक्षात यायला लागतं. मग तुम्ही जर मला सांगितलं की डॉक्टर मला ना कधी कधी झोपच येत नाही हो, आणि मग मी म्हणून अच्छा झोप येत नाही, मग मी थोडंसं काय असतं आपल्याला तुम्हाला थोडंसं बोलताना कॉमेडी पण करावं लागते. यू हॅव टू बी स्लाइटली फनी, बिकॉज आम्ही जर फनी नसलो तर दॅट आईस ब्रेकर एव्हरी वन, म्हणजे प्रत्येक व्यक्ती होऊ शकत नाही फनी, आणि खूप रिस्की पण असतं सेक्रेटरीमध्ये कधी कधी जोक मारणं, कारण की प्रमाण विषय अफेंड होऊ शकतो. तर मग आपण थोडंसं त्याला डीपमध्ये विचारण्याचा प्रयत्न करतो की झोप नाही येत म्हणजे काय होतं नेमकं, झोप लागायला त्रास होतो, सकाळी उठायला त्रास होतो, मरून झोप मोड होते का काय होतं. मग त्या पेशंट अल्टिमेटली टेल्स मी की असं होतं, एक्स होतं, वाय होतं, झेड होतं. देन आय टास्क हिम सम अदर कंप्लेंट्स, की असं उदास पण वाटतं का, किंवा बेचैनी होते का, किंवा भीती वाटते का काही होईल अशी, किंवा तुमच्या कानामध्ये काही आवाज येतात का, अशा टाईपचे क्वेश्चन्स वी आस्क. नाउ वन्स द पेशंट इज कम्फर्टेबल टू आस्क अबाउट दिस, तर ते आम्ही त्यांच्याकडनं आन्सर घेतो. काही काही सिच्युएशनमध्ये काय असतं, वेन वी आर स्पेसिफिकली फोकसिंग अबाउट स्किझोफ्रेनिया किंवा ॲजिटेटेड पेशंट्स असतात, त्यांच्यामध्ये आम्ही काय करतो की रादर दॅन आस्किंग द पेशंट वी आस्क द इन्फॉर्मंट. जवळचा जो व्यक्ती असतो, नवरा आहे, बायको आहे, आई आहे, वडील आहे, यांच्याशी बोलून आपण थोडंसं त्यांच्याकडनं हिस्ट्री घेण्याचा प्रयत्न करतो. मग आम्हाला लक्षात येतं की हे काय आहे, जनरल हे कुठल्या स्पेक्ट्रममध्ये चाललेलं आहे. अशा केसमध्ये जर आपल्याला वाटलं की या व्यक्तीला गोळ्या औषधांची गरज आहे, तर आपण एखादी गोळी औषध लिहून देतो, नाही तर वी रेफर, नाही तर आम्ही स्वतः काउन्सिलिंग करतो की असं असं आहे, हे तुम्ही केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, आणि नंतर वी रेफर हिम टू अ काउन्सिलर. दॅट इज व्हॉट वी डू.
1: अच्छा, आता हा सिनेरिओ आहे जेव्हा पेशंट तुझ्याकडे यायला तयार आहे.
0: येस.
1: आता माझ्या फॅमिलीमध्ये कोणीतरी मेंबर आहे.
0: बरोबर.
1: मला 100% माहिती आहे की ह्याला सायकॅट्रिस्टची गरज आहे, एखाद्या वेळेस गोळ्यांचीही गरज आहे.
0: बरोबर.
1: पण तो यायला 100% तयार नाही. मी काय वेळ आहे का, मी काय वेळ आहे, वेळी आहे का असं तो म्हणतो.
0: बरोबर.
1: मग त्यावेळेस मी काय करायला पाहिजे.
0: आता याच्यासाठी एक पर्सनल लेवलवर मी तुम्हाला सोल्युशन देतो, आणि कम्युनिटी लेवलवर पण एक सोल्युशन.
1: कम्युनिटी लेवल
0: हे आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ सायन्सेस जी आहे बँगलोरची, विच इज द नॅशनल इन्स्टिट्यूट, त्यांनी त्याच्या डायरेक्टरने पण एक व्यक्त केलं की तुम्ही घराघरामध्ये मानसोपचार असला पाहिजे. म्हणजे काय की सायकॅट्रिस्ट पर्यंत पेशंट येत नाहीये, सायकॅट्री शुड गेट इन टू होम्स. हेच माझं म्हणणं आहे की आपण आहे ना जसे आशाज क्रिएट केले ना, जसे आशा म्हणजे ऍक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटी, जसे आशा रुरल हेल्थ सेटअपमध्ये जशा आशा असतात, म्हणजे ट्रेन फिमेल्स असतात हुज कॅन गिव्ह टीबी इंजेक्शन्स, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, किंवा नर्सेस नाही पण छोटे छोटे असे मेंटल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि असे मेंटल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट जर आपण क्रिएट केले, तर असे मेंटल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट क्रिएट केल्यानंतर त्या ज्याच्या त्या व्यक्तीने ती व्यक्ती त्याच्याकडे रेफर करून त्याच्याशी बोलून थोडंसं समुपदेशन करून अँड देन यू गेट हिम टू अ सायकॅट्रिस्ट. सो मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना की मानसोपचार हा घराघरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आज मानसोपचाराला आपण रादर दॅन एक एक आपल्यातली गोष्ट मानण्यापेक्षा आपण काय करतो, बऱ्याच वेळा बाहेरचा इन्फ्लुएन्स मानतो, म्हणजे इन द फॉर्म दॅट आपल्या बाहेरचं म्हणजे काय की दिस इज समथिंग आपल्यावर लादलं गेलेलं आहे. म्हणजे काय की इट इज नॉट अ सायन्स. सायकॅट्रीला बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की सायन्स नाही, इट्स अ सुडो सायन्स. सुडो सायन्स म्हणजे काय,
1: सायकॅट्रीला असं लोक म्हणतात,
0: सुडो सायन्स म्हणतात
1: सायकॅट्री,
0: बरेच लोक म्हणतात. इनफॅक्ट मी जेव्हा सायकॅट्री घेतलं होतं ऍज ऍज माय एमडी सब्जेक्ट, तेव्हा बऱ्याच वेळा मला असं
1: मेडिकोज पण
0: हो नाही मेडिकोज नाही पण बऱ्याच वेळा सुडो सायन्स सायकॅट्रीला म्हटलं जातं की हे काय सायन्स नसतं पूर्ण, याच्यामध्ये काय हे नाही. सायकॅट्रीचा स्टिग्माच एवढा असतो लोकांमध्ये की लोकांना वाटतं हे काहीतरी वेगळं आहे. लोकांना हे लक्षात येत नाही की आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या अभंगांमध्ये आणि आपल्या टेक्स्टमध्ये पण सायकॅट्री लिहिलेलं आहे. इट हॅज इट्स ओरिजिन फ्रॉम दिस बेसिक सायकोलॉजी फ्रॉम भगवद्गीता ऑल्सो. भगवद्गीतेतला समजा जर आपण श्लोक बघितला, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, जे लिहिलेलं आहे त्यामध्ये काय लिहिलं की कर्माची तुम्ही पहिले कर्म करा, फळाची चिंता करू नका. म्हणजे काय बेसिकली डिप्रेशनच्या पेशंटला किती मोठा मेसेज आहे हा, तुम्ही जर बघाल की तुम्ही पहिले फळाची तुम्ही पहिले कर्म करा, म्हणजे यू फर्स्ट वर्क अँड देन यू विल हॅव दी रीप दी बेनिफिट्स. सो दिस इज द बेसिक लॉजिक दॅट वी यूज इन बिहेवियरल ऍक्टिव्हेशन. हे बेसिकली आम्ही बिहेवियरल ऍक्टिव्हेशनमध्ये यूज करतो डिप्रेशनच्या पेशंट बरोबर. तर समाजामध्ये हे एक गोष्ट आपण ढेक केली पाहिजे, दडवली पाहिजे की मानसोपचार हा एक नॉर्मल फेनॉमेना आहे, एक नॉर्मल गोष्ट आहे. जी व्यक्ती तुमच्याबरोबर येत नसेल

0: की जी व्यक्ती सायकेट्रिस्टकडे किंवा थेरपिस्टकडे जायला रेडी असेल त्याला तुम्ही हे समजवा की अरे बाबा तुझ्या समोर बसलेला व्यक्ती हा कोणी इंद्रदेव नाही की इंद्रदेव देऊन तुला एक इंजेक्शन देऊन झोपवेल. हा तुला जे आहे तुझे जे मत आहेत किंवा जे तुझे मत आहे किंवा तुझं अंडरस्टँडिंग आहे ते समजूनच तुझ्याशी गप्पा मारणार आहे किंवा बोलणार आहे. रादर दॅन एक सायकेट्रिस्टला किंवा काउन्सिलरला आपण एका वरच्या पेडेस्टलवर ठेवून तो जो एक बॅरियर क्रिएट करतो ना त्याच्यामुळे ते व्यक्ती तिथपर्यंत पोहोचता येत नाही. तर आपल्याला हा बॅरियर क्रिएट न करता वी हॅव टू फॉर्म स्टेप्स इन द कम्युनिटी. तर पर्सनल लेवलवर जर तुम्ही मला विचारलं तर बेसिकली सायकेट्रीचा स्टिग्मा कट करण्यासाठी आपल्या समाजात मानसोपचार आधीपासून आहे हे दाखवणं गरजेचं आहे. आणि दुसरं जर कम्युनिटी लेवलवर आपल्या सायकेट्रीचा अवेअरनेस वाढवता राहील तर आपल्याला सायकेट्रिक आशाज क्रिएट करावे लागतील. या दोन गोष्टींमुळे म्हणजे समाजामध्ये रुरल हेल्थमध्ये पण ज्यांना बेसिक अंडरस्टँडिंग आहे अशा फिमेल्स क्रिएट करून आणि मग त्यांना ती एक चेन क्रिएट करावं लागेल रिटायर इन विच दे आर एबल टू रिफर टू सायकेट्रिस्ट. कारण की सायकेट्रिस्ट आपण वाढवूच शकत नाही. सायकेट्रिस्ट बनण्यासाठी आपल्याला पहिले ते MBBS करून 3 वर्षाचं PG करणं इन इट सेल्फ हा खूप डिफिकल्ट म्हणजे डिफिकल्ट जॉब आहे आणि मेकिंग दॅट इज अ व्हेरी लॉंग ड्रॉन प्रोसिजर. माझं असं मत आहे की कम्युनिटी लेवलवर जर आपण मानसोपचारावर सायकेट्रीवर बेसिकली डिस्ट्रेस सायकेट्रीवर जर आपण ऍक्ट केलं नाही तर आपला जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे म्हणजे जी खूप मोठी पॉप्युलेशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे भारताला डेव्हलपिंग टू डेव्हलप नेशन नेण्याची क्षमता आहे तो डेमोग्राफिक डिव्हिडंट रिप करायला आपल्याला उशीर होईल. सो इट इज व्हेरी पिवोटल अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हा डेमोग्राफिक डिव्हिडंट रिप करण्यासाठी एक स्ट्रॉंग मेंटल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं खूप गरजेचं आहे सो दॅट द पीपल कम टू द एपिक्स लेवल अँड दे गेट हेल्प.
1: मला एक सांग आता मेट्रोज
0: येस
1: नाशिक सारख्या बी टायर सिटीज
0: येस
1: आणि रुरल एरिया
0: येस
1: ह्या तिन्हीकडचे पेशंट्स आणि ह्या तिघांकडचा पेशंटचा डॉक्टरकडे जाण्याचा अप्रोच सायकॅट्रिस्टकडे जाण्याचा अप्रोच कसा आहे फरक आहे का ओव्हरऑल सारखंच आहे सगळीकडे हेजिटेशन आहे का
0: हेजिटेशन
1: आजच्या तारखेची गोष्ट
0: येस मेट्रो सिटीज मध्ये नाहीये म्हटलं तरी चालेल म्हणजे मुंबई पुणे जर तुम्ही म्हणाल तर मेनी पीपल आर सीकिंग काउन्सिलिंग अँड दे आर व्हेरी ओपन अबाउट इट दे हॅव नो प्रॉब्लेम विथ इट
1: अँड दे आर रेडी टू शेअर
0: दे आर रेडी टू शेअर मेनी आर टाइम्स दे आर रेडी नॉट एव्हरी वन बट मेनी आर रेडी टू शेअर हो येस ऑफकोर्स व्हेअर इन रुरल सिटीज काय ना रुरल सिटीज मध्ये पण नाही असं
1: म्हणजे नाशिक सारख्या बी टायर मध्ये
0: आहे प्रॉब्लेम आहे नाशिक सारख्या बी टायर सिटीज मध्ये अजूनही इट इज नॉट दॅट ओपन दॅट इज अ फॅक्ट प्रोबॅब्ली इन द नेक्स्ट जनरेशन इट विल बी व्हेरी ओपन म्हणजे आमचे जे पुढची पिढी होईल त्याच्यामध्ये ते ओपन होईल पण अजूनही नाशिक दॅट विल बी लेट दॅट विल बी 10-20 इयर्स डाऊन द लाईन बट स्टील इन नाशिक मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघाल म्हणजे मी पर्सनल लेवलवर पण एक्सपिरियन्स केलं की पीपल नाशिकच्या सायकेट्रिस्टकडे जात लोक नाशिकच्या सायकेट्रिस्टकडे मुंबईला जातात कारण की काय इथे मी जर सायकेट्रिस्टकडे शहर आपलं छोटं आहे तुम्ही माझ्याकडे आला मी सांगितलं अरे माझ्याकडे हा येऊन गेला मी तुमच्या मित्राला सांगितलं अरे माझ्याकडे राजेश सर येऊन गेले त्यांना हा त्रास होता असं लोकांचा गैरसमज आहे. सायकॅट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते की आम्ही आम्हाला सांगितलेली इन्फॉर्मेशन ती कधीच दुसऱ्या व्यक्तीला लीक करू शकत नाही हे आमचा रूल आहे आमचं डिक्टम आहे. इफ वी डू दॅट वी आर लायबल टू क्रिमिनल प्रोसिजर्स. सो हे लोकांना गैरसमज जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत वी कॅनॉट डू इट कारण की छोटं शहर पण आहे ना सगळे एकमेकांना ओळखत असतात. सो वेन इट कम्स टू टायर टू सिटीज लाईक ॲज यू मेन्शन नाशिक स्टील देअर इज प्रेझेन्स ऑफ स्टिग्मा इज स्टील देअर and whereas in metro cities yes it has 100% reduced it is a pretty not to be satisfactory level but thodi si bari condition hai but rural mai jeva apan baghto na rural madhe na fakta acute psychiatric tumcha parant pochto म्हणजे की पेशंट एकदम मारामारी करायला लागला किंवा खूप दारू प्यायला लागला किंवा खूप विचित्र वागणूक करायला लागला ना देअर इज ओनली डिसऑर्डर सायकेट्री. जसं मी तुम्हाला 3 लेवल सांगितलेत ना फक्त डिसऑर्डर सायकेट्री जे आहे म्हणजे मानसिक आजारी रुग्ण हाच तुमच्यापर्यंत पोहोचतो. वेरस टायर 2 सिटी मध्ये आणि टायर 1 सिटी मध्ये डिस्ट्रेस वाला रुग्ण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. डिस्ट्रेस अँड डेव्हलपमेंट वाला म्हणजे ज्याला टेन्शन आहे तो व्यक्ती रुरलमध्ये तुमच्याकडे येणार नाही तो म्हणेल टेन्शन माझं नॉर्मल आहे आय विल सॉर्ट इट आउट प्रोबॅब्ली ही विल सॉर्ट इट आउट ऑर ही विल जम्प टू सम अदर प्रोसिजर्स बट डिसऑर्डर वाला व्यक्ती हा तुमच्याकडे पोहोचतो रुरलमध्ये जनरली.
1: परत आता मी हे दोन प्रश्न पुन्हा रिपीट करतोय काही अर्थाने मी हा तुला प्रश्न विचारला होता.
0: येस
1: सगळ्यात पहिले मला काहीतरी त्रास आहे
0: येस
1: आणि मला सायकॅट्रिस्टची गरज आहे एखाद्या वेळेस मला गोळ्यांची गरज आहे
0: येस
1: हे मला कधी समजलं पाहिजे आणि सायकॅट्रिस्टकडे जाताना सायकॅट्रिस्ट चूज कसा करावा.
0: ओके
1: सगळ्यात पहिले मला त्रास आहे आणि मला औषधाची गरज आहे हे मी कसं आणि कधी ऍक्सेप्ट करावं.
0: येस ओके सो उदाहरण मी तुम्हाला कसलं देऊ अँझायटीचं देऊ समजा नॉर्मल अँझायटीचं उदाहरण दिलं तर चालेल. आता कसं आहे की कुठलंही एफर्ट कुठलाही डिसऑर्डर कुठलाही सिम्पटम हा जर सस्टेन्ड राहिला म्हणजे काय की हा महिनाभर चालूच आहे, दोन महिने चालूच आहे, तीन महिने चालूच आहे, आणि या गोष्टीमुळे माझी परिस्थिती अशी होती की मला काम करता येत नाही. आय एम नॉट एबल टू वर्क, आय एम नॉट एबल टू प्रॉपरली फंक्शन इन माय मॅरिटल सिस्टीम. मी गाडी चालवू शकत नाही आहे, मी लोकांशी बोलू शकत नाही. जेव्हा हे कुठलीही पॅथॉलॉजी, अँझायटी असो, कुठलाही डिसऑर्डर असो, हा तुमच्या डेली लाईफ फंक्शनिंगला मेजॉरिटी लेवलवर अफेक्ट करतो की तुम्ही सोशो ऑक्युपेशनल डिसफंक्शन, ज्याला आपण म्हणतो की सामाजिक आणि तुमच्या कामाचं डिसफंक्शन, किंवा एक त्याच्यामध्ये खूप मोठी त्रुटी निर्माण होती किंवा हॉलनेस निर्माण होतोय, अशा परिस्थितीमध्ये आपण 100% सायकॅट्रिस्टकडे जायला हवं. जसं एक दिवस तापालाच आपण डॉक्टरकडे जातो का, तीन दिवस आला तर जातो ना, सेम तसं.
1: व्हेरी गुड, गुड एक्झाम्पल.
0: सेम तसंच तीन दिवस तापाळत आपण विचार करतो की याला काहीतरी टीबी असू शकतो, एक दिवस तापाळत आपण मला म्हणतो अरे तू थकला असेल, क्रोसिन घे आणि झोपून घे. एक दिवस उदास पण वाटलं की जाण्याची गरज नाही, पण जेव्हा तो सारखं येतोय, आपल्याला त्याच्यामुळे काम करता येत नाही. समजा एखादा मुलगा आहे, त्याला असं त्याला इतकी अँग्झायटी होती की तो हुशार मुलगा आहे, मॅथमॅटिक्स चांगला आहे, इंजिनिअरिंग चांगलं आहे, पण पेपरला बसला की हात पाय थरथर कापतं, अशा परिस्थितीमध्ये सायकॅट्रिस्टकडे जाणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीवर जाणं, एखादा मुलगा आहे, समजा एखादा इंडू मेल आहे, त्याला तो सपोज ड्रिंकिंगचा एक्झाम्पल देऊ, सोशल ड्रिंकिंग करायचा, ठीकठाक प्यायचा, आता दारू पिणं वाढले फॉर्स, ही इज ड्रिंकिंग डेली, अँड वन डे ही इज वेकिंग अप इन द मॉर्निंग, एक सगळं उठतो अँड सडनली हात पाय थरथर कापतात, बॉडी म्हणते ही द बॉडी नीड्स अल्कोहोल, दारू पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये सायकॅट्रिस्टकडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं जेव्हा असं होईल की मेडिकल कंडिशन आणि तुमचं जे डेली लाईफ हॅम्पर व्हायला लागलंय, तर त्या कंडिशनमध्ये 100% जाणं गरजेचं. एखादी व्यक्ती आहे, समजा कन्सर्न, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, अँझायटी आहे, समजा अँझायटीबद्दल मी खूप कॉमनली बोलतो की अँझायटी इज फिअर,
1: अँझायटी इज व्हेरी कॉमन,
0: इट इज व्हेरी मोस्ट कॉमन इन अँझायटी, मोस्ट कॉमनली
1: व्हॉट इज अँझायटी,
0: अँझायटी इज द फिअर ऑफ अननोन. मी मागच्या यांच्याबरोबर केलं त्याच्यामध्ये पण मी बोललो होतो की कसं असतं ना, ह्युमन ब्रेन जो आहे ना, वी आर मेनली हंटर गॅदरर्स, ओके, वी आर हंटर गॅदरर्स. तर हंटर गॅदरर्सचा माइंड हा कधी पण कसा विचार करेल की माझ्या समोर वाघ आला आहे, मी काय विचार करेल आता, आयदर फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे आयदर आय विल फाईट विथ हिम ऑर आय विल रन अवे, तर या दोनच विचार करेल. तर आपल्या आताच्या जनरेशन मध्ये काय, बिकॉज आवर ब्रेन इज सेम, सो आवर सिस्टीम, आवर ब्रेन इज कन्सिडरिंग एव्हरीथिंग एज अ टायगर. म्हणजे आपलं कसं होतं, आपण समाज तर बदलतो पण मेंदू एवढ्या लवकर बदलत नाही ना, तर मेंदू न बदलल्यामुळे काय होतं की आपण प्रत्येक गोष्टीला एज अ फिअर म्हणून कन्सिडर करतो, प्रत्येक गोष्टीला भीती म्हणून कन्सिडर करतो. बॉसचा फोन आला, अरे भीती वाटायला लागली. अगेन दॅट प्रिमिटिव्ह मॅनचं काय झालं, प्रिमिटिव्ह मॅनच्या समोर टायगर दिसला. बायकोचा फोन आला, म्हणजे बायकोचा फोन चांगला वाईट दोघे असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, बट अगेन दॅट फिअर इज कमिंग इन टू युअर थिंग. सो अँझायटी इज बेसिकली द फिअर ऑफ द नोन. सो अँझायटी इज कम्प्लिटली नॉर्मल. अँझायटी इज कॉल्ड द मदर ऑफ ऑल इमोशन्स. अँझायटी आहे म्हणून आपण सगळे जिवंत आहोत, नाही तर मी रस्त्यावर फिरलो असतो, पळाला पळत पळत गेलो असतो, बरोबर की नाही? सो बिकॉज अँझायटी इज वी आर ऑल अलाइव बिकॉज देर इज फिअर. बट वेन दॅट अँझायटी इज ऑफ द लेवल दॅट यू आर नॉट एबल टू फंक्शन, there means you have to go towards the, you need psychiatric or mental health help. ki anxiety ashi ahe, samjha ekhada vyakti ahe ki ti navryala nokrivar jaus det nahi, ka ta tila vatte ki navra jar two wheeler var nokrivar gela tar tela kutla tari truck wala baharun udun denar, mhanje kay zala, fear zala he goshta ki ha udvel udvel, ata yachya mane rational hai ka, mhanje rational थोडंफार 2% रॅशनल, 1% पकडा पण तुम्ही,
1: मायनस पर्सेंट
0: पकडा समजा, तर रॅशनल आहे का, नाही रॅशनल आहे, बट स्टील ती काय करते, भीती. सो दिस इज इरॅशनल फिअर. And what it is hampering the life of her and people around her. So in this situation, what you have to do, when it starts acting out, at that point you have to approach the psychiatrist.
1: Ardha tas jhala?
0: Sure.
1: Mala tu pudhcha raivari ekda parat havayas. Apan psychotherapy var boluya. Ani lokanna ji bhiti hai, electrical shock, tya jhopecha golya astat, psychiatrist kya deto to jhopecha golya, yacha baddal boluya.
0: Sure.
1: Mandali, kahi garaj vatli tar phone kara. 83 800 16 512 8380016512. राम राम मंडळी, भेटूया.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83 800 16 512 आणि 0253 247 26 26. नक्कीच या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. ऐकूया अमित कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विपिन सचदेव यांनी गायलेलं महेश कुमार यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सावंत कुमार, चित्रपट चांद का तुकड़ा.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्या ही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त.

0: मस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती, म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती, शेअर मार्केट मध्ये पैसे होते, विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत महाशक्तिमान या चित्रपटामधलं शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, सावित्री अबॅकसच्या या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात मी आरजे मुग्धा आपल्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करते। नेहमीप्रमाणे आज सुद्धा सावित्रीच्या लेकीला घेऊन आम्ही हजर झालो आहोत। त्या आहेत सौ कविता कदम, जे आपल्या बरोबर देवळाली येथून टेलिफोनिकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। त्यांच्या बरोबर आपण गप्पा मारणार आहोत। अबॅकस यांना कसं समजलं, त्यांनी त्यांची अबॅकसची सुरुवात कशी झाली, त्याचबरोबर ते इतरही काय काय करतात हे सविस्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कविताताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या सावित्री अबॅकसच्या या कार्यक्रमात। जसं तसं अनेक शिक्षकांचे इंटरव्ह्यू आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत गेलेत, त्यातून एवढं लक्षात आलंय की ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून शिक्षकांची ही जी साखळी जोडली गेली आहे ती अतिशय मोठी आहे आणि दरवेळेस नवीन नवीन शिक्षकांचा इथे सहभाग होत असतो आणि परिचय देखील होत असतो। तर आज सुद्धा आम्ही तुमच्याशी याच विषयावर संवाद साधणार आहोत। तर सुरुवात आपण इथूनच करूयात की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात?
6: मॅडम, मी मूळची पाथर्डीची आहे, पाथर्डी, आणि माझ्या लग्नानंतर मला नाशिक रोड देवळाली गाव इथे दिलेलं आहे।
5: आपलं शिक्षण कसं झालंय?
6: माझं शिक्षण प्राथमिक विद्यालयामध्येच झालेलं, मग नगरपालिकेच्या स्कूलमध्ये।
5: अच्छा।
6: आणि 10वी नंतर मग मी KTHM कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं। ग्रॅज्युएशन लग्नाच्या आधी कम्प्लीट केलं आणि MCOM लग्नानंतर कम्प्लीट केलं मी 2 वर्ष।
5: बरं, लग्नानंतर तुम्ही अबॅकसचा क्लास जॉईन केलात का?
6: हो हो, लग्न झाल्यानंतर।
5: अच्छा, पण अबॅकस शिकत असताना काही अडचणी तुम्हाला आल्यात का?
6: हो, म्हणजे नेटवर्क इश्यू असायचा एखादी, समजा सर तर ऑनलाईनच घ्यायचे, कधी कधी काही समजलं नाही तर सरांना काही वेळेस नाईट शिफ्ट असायची, सरांना कधी जमायचं कधी नाही, पण सर आम्हाला रेकॉर्डिंग वगैरे खूप छान पाठवायचे ना, आम्ही त्यानुसार नोट्स वगैरे काढून करायचो आम्ही, म्हणजे मला स्वतःला शिकण्याची इच्छा होती त्याच्यामुळे मी स्वतः प्रयत्न खूप करायची।
5: अबॅकस मध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा निर्माण झाला, म्हणजे त्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली, अबॅकस शिकावं असंच का बरं वाटलं?
6: माझं पहिल्यापासून मला मॅथ्स आवडायचं करायला, म्हणजे ऍडिशन वगैरे माझं छान होतं। माझ्या घरातली फॅमिली सगळी अनएज्युकेटेड आहे, माझे मम्मी पप्पा जास्त शिकलेले नाही होते, त्यामुळे घरातला सगळं म्हणजे हिशोब वगैरे असेल तर मला ते करायला सांगायचे, आमची द्राक्ष शेती असायची, तर मला कॅल्क्युलेशन वगैरे पहिल्यापासूनच आवडायचं आणि मॅथ्स माझा आवडीचा विषय आहे। आणि आत्ताच्या सध्याच्या मुलांना फक्त मोबाईल वरती कॅल्क्युलेट करणं वगैरे, पण हे मोबाईल पेक्षाही वेगळं, मुलांच्या ब्रेनचे एक्सरसाइज होतेच अबॅकसमुळे। आपण इथं आपल्या माझ्या स्वतःच्या मुलांसाठी मी शिकण्याचा पहिले फर्स्ट प्रयत्न केला की मी माझ्या मुलांना काहीतरी वेगळं शिकवेल, या मनामध्ये माझी ही जिद्द होती आणि ते मी साध्य केलं। माझ्या स्वतःच्या मुलांना तर मी शिकवलं, पण इतर मुलांना पण मी भरपूर मुलांना मी अबॅकस शिकवलं।
5: खरंच खूप छान आहे, हे लग्नानंतर आपल्या स्वतःची ओळख निर्माण करायला एक खरंच एक क्षमता लागते जी तुमच्यामध्ये आहे आणि लग्नानंतर तुम्ही सुरुवात केली हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच या गोष्टी बाकीच्या लोकांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी ठरेल यात तर काही शंकाच नाही। अबॅकसचे क्लासेस घेतात, त्याच तुम्ही इतरही क्लासेस घेतात का?
6: हो हो, मी रेग्युलर क्लासेस पण घेते आणि अबॅकस पण सॅटर्डे संडेला घेतो आणि आम्ही अबॅकस क्लास मध्ये मुलांना खूप इंटरेस्ट येतोय, कारण ते आम्ही थोडंसं फिंगरिंग घेतो, कधी त्यांचा मेंटली अबॅकस घेतो, कधी टूलवर, मध्ये मुलांना वेगवेगळ्या प्रकारे शिकायला, त्यामुळे मुलांना 2 तास इतक्यात होऊन जात तरी मुलांना असं वाटतं बसून राहावं।
5: अच्छा।
6: आणि मध्ये अबॅकस शिकवलं जातं मुलांना, त्याच्यामुळे त्यांना कंटाळा पण कमी येतो।
5: बरं, अबॅकसचे क्लासेस तुम्ही घ्यायला कधीपासून सुरुवात केली?
6: तरी 4 वर्ष झालेत माझा अबॅकस क्लास चालू आहे।
5: आणि ह्या 4 वर्षांमध्ये अबॅकस शिकणाऱ्या मुलांमध्ये तुम्हाला काही सकारात्मक बदल दिसून येत आहेत का, किंवा काही त्याच्याबद्दल एक आमच्या श्रोत्यांसाठी एक खास अनुभव शेअर कराल का?
6: आता बऱ्याच मुलांचा मॅथ्स खूप कच्चा होतं, म्हणजे त्यांना त्या मुलांना सगळ्यात जास्त मुलांना प्रॉब्लेम होतो तर टेबल्स लर्न नाही होत मुलांचे, म्हणजे ते पुन्हा लर्न करतात पुन्हा विसरून जातात. आपण ओरली टेबल कसे लर्न करतो डायरेक्टली आपण 2 1 2 2 4, पण आम्ही जेव्हा मुलांना फिंगरवर कसं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते कसं माइंड मध्ये सेव्ह करायचं हे मुलांना जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा त्या मुलांना इतका आनंद झाला. माझा एक मुलाला मॅथमध्ये खूप कमी मार्क्स पडायचे, त्याला मल्टिप्लिकेशन नव्हतं जमत, ऍडिशन पण नाही जमायचं, तो 4th स्टँडर्डला होता. पण ज्याने तेव्हापासून ज्याने बिकॉज क्लास जॉईन केला त्याला मॅथ बद्दल एक आवड पण निर्माण झाली आणि तो स्वतः टेबल्स बनवायला लागला आणि घरी त्याच्या मम्मी पप्पांना पण विशेष म्हणजे तो शिकवायचा. त्यांनी मला 2-3 टाइम कॉल करून सांगितले की मॅडम तुमच्यामुळे माझ्या मुलाचं मॅथ पक्का झालं. आणि तो आम्हाला स्वतःहून म्हणतात मम्मी मला टेबल विचार, मला सम्स विचार, म्हणजे तो स्वतःहून अभ्यास करायला बसतो आणि आम्हाला पण कामाला सांगतो. म्हणजे फोन कमी बघणं, टीव्ही कमी बघणं आणि आम्हाला स्वतःहून मम्मी माझा अभ्यास घे ग हे बोलतो हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे ऐकून मला पण इतका आनंद झाला की नाही आपण काहीतरी चांगलं काम करतोय आणि मुलांना अभ्यासाची एक छान सवय लावतोय. तो स्वतः काय करायचा व्हिडिओ म्हणजे मम्मीला सांगायचा की मम्मी माझं रेकॉर्डिंग कर आणि इतर तू स्टेटस ठेवत जा की तुझ्या मुलाला बघ कसं येत आहे काय. मग मला पण इतकं छान झालं आणि मी सुद्धा स्टेटस ठेवायला लागले त्या मुलाचे, त्यामुळे माझे पण क्लास मध्ये स्टुडंट वाढले आणि एक मुलांना एक छान एक आनंद मिळायला लागला.
7: तुम्हाला पण खूप अभिमान वाटत असेल आपल्या मुलाचा, इतका छान इतका कमी वयामध्ये तो तुमचा मोबाईल सोडून अभ्यासाकडे जास्त लक्ष देतोय आणि तुमच्याकडूनच अबॅकस शिकतोय, अजून कोणती गर्वाची गोष्ट असू शकते. पण
6: मोबाईल मध्ये म्हणजे मुलांना प्रॅक्टिस साठी एक ऍप ओपन केलंय सरांनी, तर मुलं मोबाईल कमी आणि ऍप मध्ये त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतात म्हणजे तो किती वेळात किती सोडवायची, त्यामुळे मुलांना मुलं मोबाईल कमी बघतात आणि ते दररोज फोन घेतल्यानंतर पहिले कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करतात आपल्याला आज किती मार्क्स पडत आहे, आपण आउट ऑफ पाडतोय का नाही, आज एक मार्क्स का कमी पडला, म्हणजे मुलं स्वतःहून स्वतःमध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न करतात त्या ऍपमुळे. पण
7: म्हणजे अबॅकसचा जेव्हा तुम्ही क्लास सुरू केला तेव्हा पहिला मुलगा क्लासमध्ये जॉईन झाला तेव्हा तुमची आणि तुमच्या घरच्यांची काय रिएक्शन होती, काय प्रतिक्रिया होती?
6: मी सुरुवातीला अबॅकस क्लास म्हणजे मी माझ्या घरातल्यांना शिकवलं, माझी जॉईंट फॅमिली होती म्हणजे मला माझे 2-4 जणांचे म्हणजे असं 16 मेंबर्स होते माझ्या घरामध्ये आणि माझी जॉईंट फॅमिली होती आणि घरातले कमी बाकीचे सगळेजण मला काय सांगायचे तू सगळ्या मुलांचा अभ्यास घेत जा, म्हणजे सगळ्यांचा मला प्रोत्साहन होता मी कारण छान असं कोणाला रागवणारी न रागवणारी होती म्हणजे आणि मुलं माझं ऐकायचे पण. तर मी माझ्या घरामधले 4-5 मुलांना मी पहिले अबॅकस शिकवलं. मग माझी ननंद पण मला बोलायला लागली की माझ्या मुलाला पण तुम्ही अबॅकस शिकवा, त्याचं ऑनलाईन घ्या किंवा त्याला घरी बोलवत जा. मग तसंच आजूबाजूच्या मुलांना समजायला लागला की इथे अबॅकस क्लास सुरू आहे. आणि माझ्या मुलांची जेव्हा कॉम्पिटिशन झाली 1st नॅशनल आणि स्टेट लेवल, त्यांना जेव्हा प्राइज मिळाले, सरांसोबत फोटो आणि स्टेटस बघितले, तर मुलांना असं वाटलं की नाही ह्या मॅडमांना काहीतरी येत आहे. मग भरपूर मुलांची माझ्याकडे म्हणजे ऍडमिशन झाली आणि माझा क्लास खूप छान सुरू झाला.
7: वा वा क्या बात है.
6: ऑफलाईन मग माझ्या नंदेच्या मुलांना मी घरी तिकडे बोलवून घ्यायची, त्याच्यामुळे घरातला असल्यामुळे मग त्यांना पहिले घरातच मग माझ्या सगळेजण घरातल्या मेंबर असल्यामुळे घरातल्या सपोर्ट की नाही आमच्या मुलांना शिकवते काहीतरी चांगलं शिकवते, त्यामुळे मग घरामध्ये कोणाचा काही असं माझ्या जावांचा वगैरे वाद वगैरे कोणाचा काही झाला नाही, काही नाही, काम सोडवून मी या मुलांचा अभ्यास घेते कारण फर्स्ट मी त्यांच्या मुलांना पहिले शिकवलं, त्यामुळे त्या सगळ्यांनी मला प्रोत्साहन आणि उत्तेजन दिलंच मला आणि नंतर माझा क्लास पण सुरू झालेला.
7: क्या बात. जेव्हा अबॅकस तुम्ही सुरू केलेलं शिकवायला आणि मुलांना ते चांगल्या पद्धतीने जमायला लागलं तर तेव्हा काय तुमची प्रतिक्रिया होती, तेव्हा किती छान वाटत असेल तुम्हाला, याबद्दल काय सांगाल?
6: हो मला छान म्हणजे मला शिकवण्याची पहिल्यापासून म्हणजे मी नन्नीकली एका संस्थेमार्फत एका शाळेमध्ये आम्ही इथे नगर देवळाली गावच्या शाळेमध्ये मला शिकवण्याची एक म्हणजे सवय होती थोडीफार का मुलांना कसं ते हे केलं पाहिजे काय. आणि त्यात पण घरामध्ये मी मुलांना शिकवतीये, मुलं सगळं माझं मन लावून ऐकतायत, आपण काहीतरी बोर्डवरती मुलांना आपण काहीतरी शिकवू शकतो आणि ते मुलं मला टीचर मॅडम म्हणतात हा रिस्पेक्ट मिळतोय मला, त्याचा खूप असा आनंद व्हायचा की घरातले मुलं पण टीचर हे कसं करू एक छान आणि अदर रिस्पेक्ट इतर लोक करतायत आपला ते ऐकून मनाला खूप आनंद मिळायचा.
7: सावित्री अबॅकसमुळे तुमच्या आयुष्यात काही बदल झालाय का, याबद्दल काय सांगाल?
6: हो आम्हाला रेडिओ विश्वासवर बोलण्याची एक संधी मिळाली आणि सगळ्यांना आमचं बोलणं ऐकायला जात आहे हे ऐकूनच आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आमची सगळ्यांपर्यंत ओळख जाते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण याच्यामध्ये खूप छान आणि तुमच्यामुळे आम्हाला बोलण्याची एक संधी मिळते त्याबद्दल तुमचं पण आम्ही खूप मनपूर्वक आभारी आहोत मॅडम.
7: अबॅकसचा हा तुमचा क्लास आणि इतरही घरच्या कामांची जबाबदारी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करतात?
6: आता सवय झाली म्हणजे माझा क्लासेस मला ज्या दिवशी क्लास असेल त्या दिवशी माझं काम नेहमीप्रमाणे पटकन आवरून माझं स्वतः क्लास हँडल करणं थोडस होते धावपळ पण नेक मॅनेज करण्याची सवय झालेली आहे मला आता.
7: क्या बात है. म्हणजे तुमचा हा प्रवास एकंदरीतच सगळ्या महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, यातूनच सगळ्या महिलांना आपल्या श्रोत्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल यात काही शंकाच नाही. म्हणजे सावित्री अबॅकसचा प्रवास म्हणजे याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं तसंच पाठिंबा कोणाचा मिळाला?
6: आम्हाला सरांचा आणि मॅडमचा भरपूर पाठिंबा होता आणि त्यात माझे मिस्टर पण, माझे मिस्टर एक होमिओपॅथी डॉक्टर आहेत, ते मला फुल सपोर्ट, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की इनी काहीतरी स्वतः काहीतरी करावं, स्वतःच्या घरातलेच फक्त कामं न करता काहीतरी इनी केलं पाहिजे, त्यांचं असं खूप इच्छा होती आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्याच्यामुळे ते मला पूर्णपणे हेल्प करतात. कधी ट्युशन समजा मला काही बाय चान्स एमर्जन्सी काम जर स्वतः ट्युशन हँडल करतात मुलांना, ते पण माझ्याकडे आधी कशी करून घेतलं त्यांनी आणि ते थोडंफार मुलांचं ट्युशन घेतात, मला पूर्ण पाठिंबा त्यांचा आहे माझ्या मिस्टरांचा. आणि माझ्या मुलाला पण आता बऱ्या, माझा मुलगा 6 स्टँडर्डला आहे, तो पण पूर्ण लेवल त्याच्या आता 6 लेवल चालू आहे, तो पण मला खूप सपोर्ट करतो की मम्मी तुझं काम असेल तर मी मुलांना सांभाळेल पण तू ट्युशन बंद करू नको, कधी चिडली मी. तर दोघांचा पण मला पूर्ण सपोर्ट आहे, माझ्या मिस्टरांचा आणि माझ्या मुलांचा पण.
7: खरंच हे इतकं सगळं सांभाळून एवढं सगळं मॅनेज करून आणि लग्नानंतर नवऱ्याचा हा सपोर्ट एका बाईसाठी खूप महत्वाचा असतो, त्यांच्यामुळेच एका बाईचा आत्मविश्वास वाढत असतो, हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.
6: माझ्या मिस्टरांमुळे खूप वाढलेला आहे, म्हणजे त्यांना असं कधी वाटलं नाही की हे काम सोडून बसलेली आहे मग हिला कोणी रागवेल का, ते स्वतः इतरांना सांगतात. तशा सासूबाई पण माझ्या खूप छान आहेत, म्हणजे त्यांनी पण कधी मला म्हणजे बोलला नाही की तू काम सोडते, बाकीचा जावांची तरी थोडेफार असेल चालू राहत असेल, पण माझ्या सासूबाईंनी पण मला भरपूर बऱ्यापैकी साथ दिलेली.
7: बरोबर आहे, घरच्यांचा जर सपोर्ट असेल एका बाईला तर ती बाई काहीही करू शकते. या प्रवासामध्ये तुम्ही निकुंभ सरांचा उल्लेख केला, तर म्हणजे तुमची आणि निकुंभ सरांची ओळख कशी झाली?
6: सरांची आणि माझी ओळख एका कार्यक्रमामध्ये झालेली, म्हणजे आमचा 8 मार्च रोजी महिला दिनामुळे आमचा एक प्रोग्राम असायचा, तर त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी सरांना पण तिथे बोलवलेलं होतं गेस्ट म्हणून, त्या ठिकाणी सरांची आणि माझी ओळख झालेली. सरांचं बोलणं, सरांची इतरांची हे करण्याची पद्धत आम्हाला ती खूप आवडलेली, म्हणजे सरांचं आणि फर्स्ट टाइम सरांची आणि माझं सरांची हे झालेलं, पण सरांचं बोलण्यामुळे आम्ही सरांवरती इम्प्रेस होऊन सरांसोबत क्लास जॉईन करायचं ठरवून दिलं सगळ्या नन्नी कलेच्या. बऱ्यापैकी भरपूर शिक्षिका ह्या नन्नी कले संस्थेमधून आम्ही सरांची हे झालेलो. माझी बहीण, छोटी बहीण, मोठी बहीण, असं कधी सरांनी आम्हाला हे नाही केले की नाही, कधी रागवतात पण काही चूक झाली तर कधी प्रेमाने पण सांगतात, त्यामुळे आम्हाला एक सरांबद्दल मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्याबद्दल आम्हाला एक आदर आहे.
7: नक्कीच. आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता?
6: हो, मुलांनी अबेकस क्लास जॉईन करावा, प्रत्येक मुलांनी अबेकस शिकावं हे मला वाटतं, कारण त्यामुळे ब्रेन एक्सरसाइज खूप छान होते आणि आपण दोन्ही हँड युज करून कॅल्क्युलेशन करतो ही खूप मोठी गंमत आणि एक छान आहे. आजपर्यंत आपण फक्त राईट हँडचा जास्त युज करतो, पण आपण दोन्ही हँड जेव्हा लेफ्ट आणि राईट हँड युज करतो ते इतकं पेक्षा आपण खूप ऍक्टिव्ह आणि छान आहो, असं मुलांनी पण स्वतःला हे केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे तुम्ही पण अबेकस क्लास जॉईन करावा. असं टीचरांनी पण मुलांना छान शिकवलं गेलं तर मुलं स्वतःहून इतर मुलांना पण सांगतील की तुम्ही पण अबेकस क्लास करा, छान आहे. बस मुलांना पण मी हे सांगेल आणि स्त्रियांनी पण स्वतःसाठी जीवन जगावं, फक्त घरातलं कामच नाही करू असं मला वाटतं.
7: वा, खूप छान. खरंच ही खूप छान गोष्ट आहे, तुम्ही जे हे काम करता सगळ्यांसाठी अबेकस साठी खरंच खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि कविता मॅडमांनी आपल्या सगळ्यांना महिलांना हा संदेश दिलाय की लग्नानंतर संसारामध्येच अडकून न जाता आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला विसरू नका, आपलं स्वतःचं जीवन जगायला विसरू नका आणि तुम्हाला जे आवडतंय तुम्ही ते करायला शिका, तुम्हाला जे जर छंद आहेत ते जोपासायला शिका, अशी शिकवण मॅडमांनी दिलेली आहे. नक्कीच कविता मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. खरंच तुमच्या सगळ्यांची टीम खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक जण सरांबद्दल भरभरून बोलत असतो, कौतुक करत असतो. सरांमुळे त्यांना जे एक मानाचं स्थान मिळालं आहे नो डाऊट यात तुमची ही खरीच मेहनत आहे, पण जी एक संधी देण्यासाठी काहीतरी गोष्ट घडावी लागते ना, तर ती सरांमुळे तुम्हाला ही संधी मिळालेली आहे आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही काम करत आहात, तुमची स्वतःची एक ओळख निर्माण झालेली आहे. खरोखरच तुमचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा ठरेल यात तर काही शंकाच नाही. तुम्हा सर्वांचं खूप खूप कौतुक आहे. तुमची ही जी साखळी आणि अबेकसचा हा प्रसार तुम्ही असाच करत राहा, मनापासून तुम्हाला मी या शुभेच्छा देते. आणि कविता मॅडम, आज तुम्ही वेळ काढण्यात इतकी छान माहिती आपल्याला दिली आहे, खरंच खूप छान रंगली ही आपली ही मुलाखत, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप शुभेच्छा देते तुमच्या प्रवासासाठी, तुमच्या पर्सनल लाईफ साठी सुद्धा.
6: थँक्यू सो मच मॅडम, आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, मला खूप छान वाटतंय आणि माझ्या मनातलं म्हणजे इतरांना मला सांगण्याची संधी मिळते त्याच्यामुळे मला खूप आनंद पण होत आहे बोलताना. थँक्यू सो मच मॅडम.
7: सावित्री अबेकसच्या या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची. मी आरजे मुग्धा या कार्यक्रमात आपला निरोप घेते, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. धर्म और कानून या चित्रपटामधलं संगीतकार कल्याणजी आनंदजी

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: दो और दो पांच या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीत आहे राजेश रोशन यांचं.
3: तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचाना नहीं, दुनिया दीवानी मेरी, मेरे पीछे पीछे भागे किस में है दम, यहाँ ठहरे जो मेरे आगे, मेरे आगे आना नहीं, देखो टकराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम.

जवानी मेरी मेरे पीछे पीछे भागे किस मेहनत।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आता ऐकूयात अभिनेत्री या चित्रपटामधलं गीत. गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती

0: नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवजीची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना इथे बोलवत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. यासोबतच नाशिकमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा देखील आपण आढावा घेत असतो. नाशिकमध्ये अनेक असे स्तुत्य उपक्रम वेगवेगळ्या विषयांवरती होत असतात आणि मुळातच आपण सगळेच नाशिककर रसिक आहोत. प्रत्येक वयोगटातली व्यक्ती काही ना काहीतरी छंद जोपासत असते आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्यानंतर कुठेतरी स्वतःला वेळ देण्यासाठी म्हणून आपल्या आवडीनिवडी आपण जोपासतो, तर काही मंडळी आपला उद्योग व्यवसाय सांभाळून आपल्या कलेला तेवढंच प्राधान्य देतात. तर अशी अनेक नाशिकमधली मंडळी आहेत की जे कलेवर भरभरून प्रेम करतात आणि कलेसाठी दिवसभरातून थोडा का होईना वेळ हे काढतच असतात. तर अशी नाशिकमधली 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्ती एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी नाशिककरांसाठी एक आगळी वेगळी कॉम्पिटिशन आणलेली आहे. अर्थातच ती कॉम्पिटिशन अशी आहे जी नवोदित गायकांसाठी किंवा ज्यांना गाण्याची आवड आहे, जे छान गातात, त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी आणलेला आहे. आणि मी मुद्दाम उल्लेख केला की 3 वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्ती त्या तिघे एकत्र कसे आले आणि नेमकी ही काय कॉम्पिटिशन आहे या सगळ्याच वरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करते. आज स्वरशिल्प च्या नावाखाली एक छान उपक्रम सुरू झालेला आहे, तर त्या स्वरशिल्पचे जे काही 3 पिलर आहेत ते आज माझ्यासोबत आहेत. एक म्हणजे सुजाता देव,
1: नमस्ते.
0: दुसरे आहेत स्वानंद पारखी,
2: नमस्कार.
0: आणि तिसरे आत्मेश पात्रे,
3: नमस्कार.
0: तर ह्या तिघांनी मिळून नेमकी काय संकल्पना नाशिककरांसाठी आणलेली आहे? मुळातच स्वरशिल्प ह्या शब्दामध्येच आपल्या लक्षात येतं की एक गायकांसाठी किंवा गाण्यावरती आधारित हा काहीतरी कार्यक्रम असणार आहे. तर सुरुवात मी सुजाता मॅडम पासून करते. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: तर आपण स्वरशिल्प हे नेमकं काय नाशिककरांसाठी आणलेलं आहे?
1: ओके, आता प्रत्येक जण गुणगुणतो, प्रत्येकात असते कला आणि त्याच्यासाठी प्रत्येकाला जर स्वप्न असतं की मला नेम फेम रेकॉग्निशन कसं मिळू शकेल, तर हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना हे माहिती नसतं की उद्दिष्ट कसं साकार होईल. तर नुसतं ध्यास नाही, पण आषाढ्याला एक हक्काचा हवा असतं व्यासपीठ. तर त्या हक्काचे व्यासपीठ आपण उपलब्ध करून देऊ शकेल का, हे आमच्या तिघांचा एक विचार होता. आता आम्ही तिघं एकत्र कसे आलो हे थोडंसं सांगते. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. स्वानंद पारखी जे आहेत त्यांनी MBA फायनान्स केलेलं आहे आणि आत्मेश यांनी BE मेकॅनिकल केलेलं आहे. आम्ही तिघं बऱ्याच इव्हेंटमध्ये एकत्र गातो आणि एक हैदराबादला जानेवारीमध्ये एक कॉम्पिटिशन झाली होती नॅशनल लेवलची, त्याच्यात मी आणि स्वानंद ड्युएटचे विनर आहोत आणि आत्मेश हा सोलो सिंगिंगमध्ये विनर आहोत. तर त्यानंतर आम्ही असा विचार केला की एक कलाकारांना असं काही, आपण आपल्याला तर चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय, पण कलाकारांना आपण असं काही व्यासपीठ देऊ शकतो का की त्याच्यामुळे त्यांना आपली कला सादर करण्याचा आणि त्यांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळाल्यानंतर त्यांना एक छान त्यांचं नाव होऊ शकेल, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. आता आमचं जे स्वरशिल्प आहे ते आहे, एक आहे स्वप्नांची भरारी देण्यासाठी आम्ही उपलब्ध केलेलं व्यासपीठ आणि त्याच्यातूनच आला स्वरशिल्पचा जन्म झाला की ज्याच्यामुळे आता आम्ही एक व्होकल एरिना Season 1 नावाची स्टेट लेवलची सिंगिंग कॉम्पिटिशन आणतो आहे. तर त्या संदर्भात स्वानंद तुम्हाला थोडस सांगेल.
0: नक्की. तर स्वानंद काय सांगाल, ही कॉम्पिटिशन नेमकी काय आहे आणि यामध्ये काही मर्यादा आहेत का वयाच्या आणि याचे नियम काय आहेत?
2: नमस्कार. स्वरशिल्प प्रस्तुत व्होकल अरिना Season 1 ही गीत गायन स्पर्धा आहे, राज्यस्तरीय गीत गायन स्पर्धा आहे. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की ही स्पर्धा ही नाशिक तसेच नाशिक बाहेरील जे गायक आहेत ते सुद्धा या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही मोड्स या स्पर्धेसाठी आहे. या स्पर्धेमध्ये आम्ही 3 वयोगट ठेवले आहेत, 5 ते 15 वर्ष, 16 ते 45 वर्षे आणि 46 वर्षांवरील गायक असे 3 वयोगट आहेत. आणि खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं असं आहे की जे प्रत्येक वयोगटातील जे प्रथम 3 म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे जे विजेते असतील त्यांना रोख कॅश प्राइजेस आम्ही देणार आहोत. अनुक्रमे 5 ते 15 वयोगटासाठी 11,000, 7,000 आणि 5,000 असे आहेत आणि जे 16 वरील वयोगट आहेत, 16 ते 45 आणि 46 वर्षे अबोव, या वयोगटासाठी 21,000, 15,000, 7,000 तसेच 2 उत्तेजनार्थ पारितोषिके असा फॉर्मॅट आहे. आणि आव्हान आमचं हेच आहे की जास्तीत जास्त जे सहभागी गायक असतील किंवा ज्यांना आपलं स्वप्न साकार करायचं असेल त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं आणि आपल्या सुरेल स्वप्नांना भरारी द्यावी.
0: नक्कीच, खूपच छान. तर ही कॉम्पिटिशन, त्याच्यासाठी लागणारं रजिस्ट्रेशन, आणि जर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अटेम्प्ट करू शकता, तर त्या संदर्भातली थोडी डिटेल माहिती मला आत्मेश तुमच्याकडून हवी आहे.
3: स्वरशिल्प रिप्रेझेंट्स वोकल एरिना सीझन 1 आहेत, त्यासाठी आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध करून दिलेला आहे. सो इंस्टाग्रामवर आमचं पेज पण आहे स्वरशिल्प नावाने, त्याच्यात आमचं कंटेंट पण आहे, इंस्टाग्राम ऑनलाईन कंटेंट पण आहे, आणि जे डिजिटली अप्रोच करणारे जे कंटेस्टंट्स आहेत त्यासाठी आम्ही कॉन्टॅक्ट इन्फो पण तिथे ठेवलेला आहे. ज्यांना कोणाला रजिस्ट्रेशन म्हणजे जे करण्यास इच्छुक आहेत ते आम्हाला डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता ऑर डिरेक्टली मेसेजही करू शकता इंस्टाग्राम और आयदर फेसबुक कशावरही. आणि डिजिटल सोडून आपण ऑफलाईन जे राऊंड्स घेतो आहे त्यासाठी आम्ही गुगल फॉर्म्स पण अवेलेबल करून दिले आहेत, जे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. आणि जे कॅश प्राइसेस आहेत ते पण आपण एज ग्रुपने डिवाइड केलेले आहे, सो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. सेमीफायनल राऊंड आहे 30 तारखेला, आणि हे दोन जे आधीचे राऊंड आहेत ते एलिमिनेशन राऊंड असणार आहेत. सो आणि फायनल आहे 7 सप्टेंबरला जे गुरुदक्षिणा हॉलमध्ये आपण घेणार आहोत.
0: सेमीफायनल राऊंडचं लोकेशन तुम्ही आपल्या रसिकांना सांगू शकता का?
3: क्रिसेंडो हॉल आपण बुक केलेला आहे सेमीफायनल राऊंड साठी, जो 30 तारखेला होणार आहे.
0: तर नक्कीच यामध्ये मला उल्लेख करावासा वाटतो की रेडिओ मिश्वासनी सुद्धा रेडिओ पार्टनर म्हणून यामध्ये एक भूमिका बजावलेली आहे, आणि याविषयीची अधिक माहिती तुम्हाला रेडिओ विश्वासवरच्या जाहिरातींमधून नक्कीच मिळेल. तर या संदर्भामध्ये जाहिरातीमध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे, आणि अर्थातच तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. तर सुजाता मॅडम, शेवट तुमच्याकडे येते मी पुन्हा एकदा, की जाता जाता आपल्या रसिक श्रोत्यांना काय आवाहन करावं असं वाटतं की ह्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने कशा पद्धतीने सहभागी व्हाल?
1: जसं स्वानंद आणि आत्मेश दोघांनी सांगितलेत वैशिष्ट्य काय, स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे. नाशिकच्या बाहेरचे जे स्पर्धक आहे त्यांच्यासाठी पहिले दोन जे राऊंड आहे, ज्याला आपण ऑडिशन राऊंड आणि एलिमिनेशन राऊंड म्हणणार आहोत, तर पहिले दोन राऊंड आपण विशेष म्हणजे नाशिकच्या बाहेरच्या स्पर्धकांसाठी आपण ऑनलाईन सुविधा पण अवेलेबल करून दिलेली आहे. आणि त्यांना 30 ऑगस्टला सेमीफायनल जो राऊंड आहे त्याच्यासाठी फक्त नाशिक बाहेरच्या स्पर्धकांना नाशिकमध्ये यावं लागेल. आणि फायनल सेमीफायनल आहे क्रिसेंडो हॉल पालिकेच्या समोर, आणि 6 सप्टेंबरची जी फायनल आहे ती आपली गुरुदक्षिणा ऑडिटोरियम कॉलेज रोडचं आहे, तिथे आहे आपली. तर आता हे जे चारही राऊंड आहेत, आता महत्वाचं म्हणजे आपल्याकडे फक्त वन टाइम रजिस्ट्रेशन फी घेणार आहे. अट्रॅक्टिव्ह कॅश प्राइजेस आहेत, त्याच्या अगेन्स्ट आम्ही फक्त वन टाइम फीज घेतो आहे चारही राऊंडची मिळून. आणि जसं मी सांगितलं की स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आहे, तुमच्या स्वप्नांना सुरेल भरारी मिळणार आहे, त्याच्यामुळे यूथला पण आपण छान एज ग्रुप अवेलेबल करून दिले. आपण लहान मुलांसाठी सुद्धा 5 ते 15 एज ग्रुप ठेवलेला आहे की जे 10वीपर्यंतची मुलं याच्यात पार्टिसिपेट करू शकतील. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जसं लहान मुलं तबला पेटीवर गातात म्हणजे इन्स्ट्रुमेंटवर गातात, तर आपण बाकीच्या 16 पुढच्या लोकांना आपण करोके सिंगिंग दिलंय, पण लहान मुलांना आपण दोन्ही ऑप्शन्स ठेवलेले आहेत की जर त्यांना इच्छा असेल तर करोकेवर गाऊ देत, किंवा त्यांना जर हवं असेल तर इन्स्ट्रुमेंटलचा सपोर्ट सुद्धा आपण देतोय. या कारण त्याच्यातूनच भावी गायक कदाचित उद्या पुढे श्रेया अर्जित हे याच पिढीमधून पुढे येणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला अशी इच्छा आहे की लहान मुलांनी पण पार्टिसिपेट व्हावं. आम्ही वेगवेगळ्या शाळांना आणि कॉलेजेसला पण अप्रोच करतो आहे, तर युवा पिढीने पण या कॉम्पिटिशन कडे एक सुंदर प्लॅटफॉर्म

0: करणारी आणि त्यांच्या स्वप्नांना उजागर करणारी अशी एक कॉम्पिटिशन म्हणून बघावं. प्लस 35 प्लसचं तर नाशिकमध्ये खूप सारे असे ऑडियन्स, असे श्रोते आणि असे प्रेक्षक आहेत की जे स्वतः हिरिरीने वेगवेगळ्या क्लब्समध्ये जातात, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये जातात, तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करावं. 31 जुलै ही आपली लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची आणि 15 ऑगस्ट पासून आपले वेगवेगळे राऊंड सुरू होणार आहेत. तर जास्तीत जास्त लोकांनी या सुंदर अशा आमच्या सांगीतिक प्रवासामध्ये आमच्या बरोबर सहभागी व्हावं असं आमचं आवाहन आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे आपले फायनलिस्ट असतील त्यांच्यासाठी आम्ही नंतर एक छानसं वर्कशॉप करणार आहोत. आपले जे बेस्ट जजेस आहेत ते त्यांच्यासाठी एक वर्कशॉप पण आपण ऑर्गनाईज करतोय की अजून त्यांना जास्त त्यांचं टॅलेंट कशा प्रकारे सादर करता येईल त्याच्यासाठी. आणि भविष्यात तर खूप सारे उपक्रम आहेत, तर त्याच्यावर आपण पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलू. आणि श्रद्धा मॅम, तुमचं खूप खूप खूप तुमचं आणि कुलकर्णी सरांचं दोघांनी खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा आणि आभारी आहोत तुमचे. थँक्यू सो मच की रेडिओ विश्वास आज आमच्या स्वरशिल्प वोकल अरिना सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनचे आज आमचे रेडिओ पार्टनर म्हणून आम्हाला मिळाले. सो थँक्यू सो मच.
1: नक्कीच धन्यवाद. तर नाशिकच्या रसिकांना आणि कलाकारांना दोघांनाही अतिशय अशी सुवर्ण संधी मिळालेली आहे, तर ती कोणीही वाया घालवू नका असंच मी या ठिकाणी सांगेन. आपण आतापर्यंत घरी आपल्या छोट्या मोठ्या फंक्शन्स मध्ये गात असतो किंवा आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळत असतात की अगं तू चांगलं गाते, अरे तू चांगला गातोस, तर कुठेतरी ट्राय कर. तर मला वाटतं स्टेज डेअरिंग येण्यासाठी सुद्धा ही एक खूप छान संधी आहे. तर सगळ्याच नाशिकच्या गायक गायिकांना आणि सगळ्या वयोगटातल्या गायक गायिकांना मी पुन्हा एकदा जाता जाता आवाहन करते की स्वरशिल्पच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये नक्की सहभागी व्हा आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला नक्की द्या. तर जाता जाता आपण हेच सांगूया की आपण सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया. आणि ह्या संपूर्ण टीमला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते की आपलं काम असंच छान पद्धतीने सुरू राहो, अजून नवनवीन संकल्पना आपण प्रत्यक्षात आणो आणि नाशिककरांसाठी एक वेगवेगळे उपक्रम राबवत राहो अशा सदिच्छा देते. आणि आज आपण तिघेही इथे उपस्थित राहिलात आणि आपला बहुमूल्य असा वेळ दिला, इतक्या छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि इथेच थांबते. तर असे कहो, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: थँक्यू सो मच.
2: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
3: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
2: हो पण फार खर्च आला असेल ना?
3: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
2: काय सांगतो?
3: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांकावर.
4: आणि आता ऐकणार आहोत बॉम्बे 405 मैल या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. इंदिवर यांच्या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूया योगेश यांचं गीत. मेरे भैया चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नितीन मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये आयना या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार दिलीप सेन, समीर सेन.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया मोहम्मद अजीज यांनी गायलेलं जीने दो या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत राहुल देव बर्मन यांचं आहे. चित्रपट अभिलाषा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: अनुपमा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं कैफे आझमी यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार हेमंत कुमार.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंग मधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या. फिक्स डिपॉझिट होत्या. पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
7: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
8: बजेटचं काय?
7: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
9: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
10: अटी व शर्ती

0: हॅलो
1: हॅलो, रेडिओ विश्वास मधून बोलते.
0: मला फरमाईश द्यायचं होतं, पंडित भीमसेन जोशींचं भक्तिगीत ऐकायचं होतं आमच्या परिवाराला. इंद्रायणी काठी आहे ना ते
1: पंडित, इंद्रायणी काठी.
0: हा, ते आता आषाढी एकादशी आले ना, तिथे लावलं तर बरं होईल. आमचे स्वाध्याय परिवारचे मी नावं सांगतो, हे बघा, योगेश शिंदे, सावलीराम तिदमे, संभाजी काळोखे आणि श्री वाघबेर आणि इतर परिवार सदस्य असं.

0: हॅलो.
1: हां सर, नमस्ते.
0: हां नमस्कार, मी रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: नमस्कार.
0: कोण बोलते?
1: मी गंगाधर सावनकर, कुंडलवाडी, नांदेड जिल्ह्यातून बोलतो. ताई
0: हो हो, बोला बोला.
1: हां, आणि मी विश्वास कार्यक्रम ऐकतो. बऱ्याच दिवसांना फोन लावलो.
0: हो हो, बोला ना.
1: मला झुंज चित्रपटातील निसर्ग राजा ऐक सांगतो एक गीत ऐकायचं.
0: हो.

0: हॅलो, रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: हॅलो,
0: हा हा, रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: हा, मी चंदा पवार सरस्वती चौक शिरकोवरून बोलते. तर मला आजचं सगळं ऐकायचंय. मला ते शैला साबळेंचं संसारामध्ये ऐक आपला उगाच भटकत फिरू नको.
2: बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे संसार

0: हॅलो, रेडिओ विश्वास मधून आरजे मुग्धा बोलते.
1: हॅलो,
0: हा हा बोला बोला, आरजे मुग्धा बोलते.
1: हा मी पूजा केळकर बोलते एवढ्याहून.
0: हा हा बोला बोला.
1: हा म्हटलं मला गाणं द्यायचं होतं ताई.
0: हो हो बोला ना.
1: ते भात चुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी हे गाणं लावायचं होतं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका.

एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरानगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 आर जे मुग्धा.
1: हॅलो हॅलो.
0: हा हा बोला.
1: आज वर्मा देश बोल.
0: हो हो बोला ना.
1: पिक्चरचं नाव आहे अपना देश. गाण्याची बोल तुम्ही चंपा सुना.
0: ओके थँक्यू.

0: हॅलो,
1: रेडिओ
0: नमस्कार मॅडम. विश्वास रेडिओ?
1: हो हो, विश्वास रेडिओ.
0: हा, आमचं आम्ही नवनाथ नगर मधून, मी मंदा कुलकर्णी बोलतेय.
1: बोला बोला.
0: हा, तर आकाशाचे जडले नाते धरणे, मातेचे स्वयंवर झाले सीतेचे गाणं ऐकायचंय.
1: ओके ओके.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो.
0: हा हा, बोला ना.
1: हो, गाण्याची आवड द्यायची होती.
0: हो हो, द्या ना.
1: शोर चित्रपटातील गाणं.
0: हा हा,
1: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
0: ओके ओके.
1: आणि धुळ्याहून सतीश कुलभवारे बोलतोय.
0: हा हा, बोला ना.
1: घरातील सदस्यांची नावं सांगितली चालतील ना?
0: हो हो, सांगा सांगा.
1: मीराबाई फुलबगारे, पवन फुलबगारे, छाया फुलबगारे, मिलिंद फुलबगारे, ज्योती फुलबगारे, नाथबाई माझी, उर्वशी, श्रुती, ओवी फुलबगारे आणि मुलगी अलका प्रदीप बावने आणि नाथबाई पूर्वा बावने, अर्णव बावने, अमरावतीकर.
0: ओके.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
5: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती

0: हॅलो.
1: हां हां बोला, रेडिओ विश्वासमधून बोलतोय.
0: हा मी जालना जिल्हा प्रकाश ढवणे संकनपुरी तालुकापूर जिल्हा जालनाशी बात.
1: हां हां बोला बोला.
0: विश्वास मध्ये फोन लावला.
1: हो हो रेडिओ विश्वास मधूनच बोलताय, बोला.
0: हा सर गाणं ऐकायचं होत.
1: हां हां बोला ना.
0: फुलावर काटे या चित्रपटातील गीत ऐकायचे. पहिली बारिश मयावर तू. हा
1: ओके ओके.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 मधून बोलते.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार. नमस्कार, बोला बोला.
1: मी धुळ्यावरून बोलतोय. धुळ्यावरून बोलतोय. मी
0: धुळ्यावरून बोलतात. बोला बोला.
1: गाणं ऐकायचं होतं मला.
0: हा हा, बोला.
1: भारत चित्रपटातलं मराठी गाणं ऐकायचंय.
0: हो, बोला बोला.
1: अजून आठवे ती रात पावसाळी.
0: ओके ओके.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार
0: मॅडम, मी वाळकू पाटील बोलतोय नाशिकवरून.
1: बोला बोला.
0: ते थापाडे मधलं ते गाणं जर समजून सांगा, या छोकरीला मी पाटला त्या वाड्यावर टाकले. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी.
1: हो हो,
0: ते गाणं वाजवावं.
1: हो ठीक,
0: धन्यवाद
1: धन्यवाद.

काला कालर, मांड वाला झालर, टिप्पणी वादल धारा मोर, तुझ हर

नग चिड़बू मला पाटला घड़बीन तुला नवलो गड़ घे तो येत्या बिंदराला माझा लाडक्या लाडक्या सुंदराला नवलो गड़ घे तो येत्या बिंदराला माझा लाडक्या लाडक्या सुंदर।

0: हॅलो रेडिओ विश्वास.
1: हॅलो, हा देविका मॅडम बोलता का?
0: नाही नाही, आरजे मुग्धा बोलते.
1: नमस्कार.
0: बोला बोला. हा नमस्कार.
1: हा मला फरमाईश द्यायची होती.
0: हो बोला ना, कुठून बोलताय?
1: हा मी राजू डिंगोरे बोलतोय, जुना खेडीचा शिवाजी चौक मधून.
0: ओके बोला बोला.
1: जितेंद्र का नाही, हमने जो देखे सपने सच हो गए अपने. जितेंद्र का पिक्चर आहे.
0: ओके ठीक आहे, थँक्यू.

0: हॅलो रेडिओ विश्वास. हॅलो.
1: नमस्कार ताई. नमस्कार. धनंजयवाड बोलतोय.
0: बोला बोला, कुठून बोलताय?
1: गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर एक जबरदस्त चित्रपट आहे धडाकेबाज, लक्ष्मीकांत बेर्डेचा बघत आहे. तर त्याच्यामध्ये फार सुंदर चित्रपटामध्ये जबरदस्त गाणे आणि चित्रकरण जबरदस्त आणि कथानक फार सुंदर बघत आहे. आणि त्याच्यामध्ये गाणं फार सुंदर आहे. गाणं हे फुटला फुटला या अंगाला, असं एक जबरदस्त गीत बघत आहे.
0: ओके,

0: अगन अगन गाम ही पुटला अग गाम ही पुटला अंगा लाया सुटलाय ग थर थराट गाम ही पुटला अंगा लाया सुटलाय ग थर थराट
1: तुमची एवढी आराधना केली

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित आणि उद्या सकाळच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गीत प्रतिमा, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या कविता गायधनी. रात्री अकरा ते बारा या वेळेत आपण ऐकू शकणार आहात आपकी फरमाईश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. पहाटे 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

विविध लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 103।

0: राम। श्रोते हो, समर्थांनी मागील श्लोकात सगुण भक्तीचा उपदेश केला आहे। सगुण भक्ती आणि तिचे साधन नामस्मरण याविषयी आपण पाहिले। आजच्या या श्लोकात समर्थ सगुण भक्तीच्या ज्या नवविधा भक्ती आहेत त्यापैकी कीर्तन भक्तीचा सदुपदेश करतात। ही साधने करीत असताना आचरणाची काही पथ्येही समर्थ आवर्जून सांगतात। श्रोते हो, औषध कितीही चांगले असले तरी आजाराची पथ्ये पाळणेही तितकेच महत्त्वाचे असते ना। पथ्ये जर पाळली तरच औषधाचा गुण येणार आहे। त्याचप्रमाणे समर्थ सगुण भक्ती करीत असताना काय करू नये हेही या श्लोकात सांगत आहेत। हरी कीर्तनी प्रीती रामी धरावी, याचा अर्थ सगुणोपासनेचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे कीर्तन आहे। कीर्तनात संगीत, वाद्ये, टाळ्या यांच्या माध्यमातून भगवंताच्या अवतार लीला तसेच गुणरूपांचे संगीतमय गुणगान केले जाते। कीर्तनाने भगवंत प्रसन्न होतो। कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा दोघेही देहभान विसरून भगवंताच्या गुणगानात रंगून जातात। अशा गुणगानामुळे ईश्वराविषयीचे प्रेम वाढीस लागते। तुकोबाराय म्हणतात, कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप। भागवतातही सांगितले आहे की कीर्तन भक्तीने पापे नष्ट होतात। पापक्षालनाचा कीर्तन हा पावन मार्ग आहे। ज्ञानदेव माऊली म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले। कीर्तन ऐकताना आणि करताना भगवंताच्या चिंतनाने अष्टसात्विक भाव जागृत होतात। संस्कृत किंवा पारंपरिक भाषेतील नामावली उच्चारताना शरीरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। असे हे कीर्तन करीत असताना साधकाने काही पथ्येही पाळणे आवश्यक असते। निरूपणात देहबुद्धी विसरावी। निरूपण करीत असताना चुकूनही आणि आडवळणानेही मी अमुक केले, मी असा आहे, मी तसा आहे, माझे असे असते अशा गोष्टी करू नयेत। श्रीरामांच्या संबंधी बोलण्याची सवय जर लावून घेतली तर स्वतः संबंधीचे बोलणे हळूहळू कमी होते। समर्थांना स्वतःला विसरून निरूपण करणे अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त अजून खूप महत्त्वाची पथ्ये पाळायची आहेत, ती म्हणजे परद्रव्य आणि परनारी यांची अभिलाषा ठेवू नये। कीर्तनकाराच्या मनात द्रव्यदारेविषयी अभिलाषा असता कामा नये। परद्रव्य परनारी बरोबरच परनिंदा पण टाळा असे तुकाराम महाराजही आवर्जून सांगतात। पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, करिता परनिंदा द्रव्य अभिलास काय तुमचे वेचे सांगा। म्हणून या तिन्ही गोष्टी जर टाळल्या तर आपली फार मोठी आध्यात्मिक प्रगती होते। जे मन द्रव्यदारेत अडकले आहे ते भगवंतावर कसे प्रेम करू शकेल। म्हणून मनाने फक्त भगवत प्रेमातच आपण रंगून जावे हेच खरे। जय जय रघुवीर समर्थ।
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास। धन्यवाद।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

नमस्कार श्रोते हो, देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे। कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या। असे हे मर्मभेदक सत्य आपल्या सगळ्यांना सांगणारा मलंग चाचा, उपकार मधला हा अपंग पण देशभक्त असा मलंग चाचा, आणि हा अपंग चाचा ताकदीनं उभा करणारे प्राण। खरच या भूमिकेत त्यांनी प्राण फुंकला। हीच काय तर असे असंख्य रोल, शेकडो भूमिका, तुम्हीच बघा आता। कारण मी काही बोललो म्हणजे मग हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है।

0: तो।
1: वैसे तो हम दोस्तों हर हफ्ते बोलता है, कुछ ना कुछ जरूर बोलता है, पण रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी घेऊन आलोय आजच्या गीत प्रतिमेत प्राण। होय, प्राण किशन सिकंद, प्रत्येक भूमिका जिवंत करणारे, प्राण ओतणारे प्राण। प्राण यांनी शेकडो रोल केले, पण प्राण म्हटलं की समोर येतो खलनायक, विलन, बिरकी चेहरा, सिगरेटचे झोके घेत आणि निळी वर्तुळ।

सोडत मारलेले जबरदस्त डायलॉग्स, उडवलेली डावी भिवई आणि कुटील हास्य. अहो, हास्य असं की थरकाप उडावा माणसाचा, आणि धमकी अशी की राज खुलने का तुम पहले अंजाम सोच लो, इशारों को अगर समझो राज को राज रहने दो.

0: मित्रांनो, प्राण यांनी चित्रपट सृष्टीत चंचू प्रवेश केला तो प्रोफेशनल फोटोग्राफर या नात्यानं. अभिनय अंगात होताच त्यांच्या, पण तो लक्षात कसा आला? तर रामलीला, होय रामलीला करताना. झालं असं की रामलीलेमध्ये प्राण होते सीतेच्या भूमिकेत आणि राम होते मदनपुरी. बापरे, सीतेचा रोल एवढा छान वाटवला त्यांनी की खूप कौतुक मिळाली, त्यांना ॲप्रिसिएशन मिळालं आणि बॉलिवूडचे दरवाजे ठोठावण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा मिळालं. यमलाजट ही त्यांची पहिली फिल्म, ते वर्ष होतं 1940. आधी हिरो मग विलन असा प्रवास केला त्यांनी. एकूण चित्रपट किती तर 362. करिअरच्या पहिल्या भागात निगेटिव्ह रोल्स हेही केले त्यांनी आणि तेच बहुतेक होते. विलन असल्यामुळं मग त्यांना बरीच कामे करावी लागत. हिरोईनवर नजर आणि प्रॉपर्टीवर डोळा तोही त्यांना ठेवावा लागायचा. मित्रांनो, त्यांचा बरखोरदार हा सिग्नेचर वर्ड खूप गाजला. आता सिनेमामध्ये नाईट क्लब, साजिश करणं, फायटिंग, मार खाणं हे सगळं त्यांना करावं लागायचं, कारण विलन म्हणजे बेईमान.
1: बोलो बेईमान की जय, बेईमान की जय, बेईमान.

मित्रांनो, सिनेमामध्ये इंटरव्हल असतो नाही का, तसाच इंटरव्हल कलाकारांच्या करिअरमध्येही असतो. प्राण हे खलनायक म्हणून प्रचंड गाजले आणि त्यांनी भूमिकाही काही विलनच्याच केल्या, त्या साधारणपणे 1967 पर्यंत. पण नंतर मात्र त्यांनी चरित्र भूमिका आणि सहाय्यक अभिनेत्यांची कामं केली. हा त्यांच्या करिअरचा इंटरव्हल म्हणावा लागेल. खर तर खलनायक आणि विनोद आता हे समीकरण काही जुळत नाही, कारण खलनायकानं नेहमी गंभीर आणि बेरकी असायला पाहिजे, तिथे विनोद कुठला. पण प्राण आणि किशोर कुमार यांच्यावरचं एक गाणं आम्ही ऐकूया, तद्दन कॉमेडी, दोन्ही आवाज एकट्या किशोरदांचे, चित्रपट हाफ टिकट. आता गाणं तुम्ही ओळखलंच आहे, पण हे सोलो म्हणायचं की ड्युएट म्हणायचं.

0: नगरिया, ओए होए ओ जाने सारी नगरिया।
1: आके सीधी लगी दिल पे जैसे कतरिया, ओ सवरिया
0: ओ गुजरिया,
2: ओ सवरिया
0: ओ गुजरिया,
2: ओ सवरिया।
3: प्राण आधीचा विलन असो किंवा नंतरचा चरित्र अभिनेता, या दोन्ही भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीनं जिवंत केल्या। अहो, नावातच प्राण होता त्यांच्या। मोठी यादी आहे त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची, हलाकू, मधुमती, शहीद, उपकार, राम और श्याम, पूरब और पश्चिम, जॉनी मेरा नाम, बेईमान, मजबूर, शराबी, बॉबी, अमर अकबर एंथोनी, किती सांगावी, आणि हो जंजीर, इन्स्पेक्टर विजयचा जिगरबाज दोस्त शेरखान।

आपल्याकडं बहुतेक हिरो आणि हिरोईन यांच्यावरच सिनेमा चालतो, पण विलनला तेवढंच महत्व आणि विलनला पाहायला लोकांनी थिएटरात जावं हे घडलं प्राणच्या बाबतीत. मजबूर मधला तो मायकल आठवतोय तुम्हाला, चोरों के ही वसूल होते है, हा डायलॉग म्हणणारा मायकल. फिर न कहना मायकल दारू पी के दंगा करता है. चला आपण हे करू.

0: मित्रांनो, पडद्यावरचे खलनायक प्राण प्रत्यक्षात मात्र अगदी सज्जन होते, सुस्वभावी होते. फिल्मफेअरची 3 अवॉर्ड त्यांना मिळाली, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरसाठी, आणि शिवाय पद्मभूषण हा मानाचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला 2001 मध्ये. शिवाय दादासाहेब फाळके हा सर्वोच्च चित्रपटसृष्टीतला सन्मानही त्यांना लाभला. 12 जुलै 2013 या दिवशी प्राण गेले. वयाच्या 93व्या वर्षी ते गेले. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांची त्यांना आदरांजली. पडद्यावर आणि पडद्याबाहेरही चाहत्यांच्या आदराला आणि प्रेमाला पात्र झालेले असे प्राण जणू ते हे सांगून गेले. जीना तो है उसी का जिसने ये राज जाना, जीना तो है उसी का जिसने ये राज जाना, है काम आदमी का औरों के काम आना. शुभ रात्रि.
1: ऐसी चीज सुनाए के महफिल दे ताली पे ताली, वरना अपना नाम नहीं है बन्ने खां भोपाली. मुन्ने मियां बधाई बनो खूब होनहार, दोनों जहां की नेमतें हो आप पे निसार. बचपन हो खुशगवार, जवानी सदा बहार, अल्लाह करे ये दिन यूं ही

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मर्यादा या चित्रपटामधलं.

0: सोन्यांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
3: कम्प्युटर घ्यावं की IT, AI, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची.
2: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
3: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
2: आजच संपर्क करा एड्युकॉन. स्वप्नील जोशी 9422283655.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिकांनो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिकांनो, वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. खूप दिवसानंतर आज कविताताई रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांचं कमबॅक इतकं दमदार आहे ना की आजचे पाहुणे सुद्धा तितकेच सन्माननीय आहेत. आणि आजचा भाग हा खूप छान रंजक होणार आहे यात काही शंका नाही. तर आज कविताताईंचं तर स्वागत आहे, पण त्यासोबतच आज आपल्याकडे दोन्ही आलेले जे पाहुणे आहेत त्यांचं मी स्वागत करते. एक म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती ह भ प श्री चारुदत्त बुवा आफळे आणि ज्ञान सैनिक संघ प्रणेते श्री हरिदास यशवंत बुवा. तुम्हा दोघांचंही आणि कविताताई तुमचंही मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार श्रद्धा. खरंच खूप दिवसांनी वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात येताना खूप छान वाटतंय मला. खरं म्हणजे मध्ये काही कारणाने आपला थोडासा गप्पांचा ब्रेक झाला होता असं म्हणायला हरकत नाही, पण आज एक खास विषय घेऊन आली आहे मी आणि तो तुझ्याशी पण संबंधित आहे, त्याच्यामुळे आज आपल्या चौघांच्या पण गप्पा खरंच छान रंगणार आहेत यात काही शंका नाही आहे.
0: अगदीच. म्हणजे ही जी काही ज्ञानगंगा होती ना तुमच्याशी गप्पा मारताना आम्हाला इतक्या गोष्टी समजल्या. नागपंचमीचा एपिसोड मला आठवतोय, मनीष दादा आपल्याकडे आले होते आणि किती शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी दिली होती. वटपौर्णिमेचा तुम्ही एपिसोड खूप सुंदर केला होता. तर ह्या अनेक गोष्टी मला समजल्या. काही वेळेला हरिभाऊंना थांबवून मी ह्या शो मध्ये अतिक्रमण केलं होतं. का? कारण की मला तुमच्याकडून खूप सारं नॉलेज मिळवायचं होतं. तर आजचाही भाग तसाच होणार आहे आणि माझ्यासोबत इतरांना सुद्धा या सगळ्याचा फायदा होणार आहे. तर आजचं येण्याचं काही खास प्रयोजन आहे का? आणि हे दोन्ही पाहुणे जे इतके बिझी असतात त्यांना आज तुम्ही इथे घेऊन आले, हायजॅक करून घेऊन आलेले आहात, तर या सगळ्या मागचं प्रयोजन नेमकं कसं आहे?
1: प्रयोजन खरं म्हणजे असं काही वेगळं खास नव्हतं खरं म्हणजे श्रद्धा, पण आज आपले बुवा नाशिकमध्ये होते आणि नेहमीप्रमाणे आम्ही पण हरिदास गुरुजींना नेहमी भेटतच असतो आणि आज आमच्या काल परवा दोन दिवसापासून आमच्या तिघांचं पण एकत्र भेटणं चाललेलं होतं आणि म्हणून आम्ही आज असं ठरवलं की आज नीटनीट प्रेक्षकांसाठीच गप्पा मारायच्या आणि म्हणून मी खरं म्हणजे या दोघांना इथे घेऊन आली आहे. तसं म्हणलं तर एक निमित्त पण आहेच. नेहमीप्रमाणे दरवर्षी जे आपण कीर्तन शिबिर घेतो, कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असं आपल्याला आता म्हणायला पाहिजे खरं म्हणजे, हे तिसरं वर्ष आहे आपलं, तर त्या निमित्ताने आपण काहीतरी गप्पा माराव्या ह्याच्यासाठी मी खरं म्हणजे त्या दोघांना इथे घेऊन आली आहे. आणि तुझाही अनुभव मला ऐकायला आवडणार आहे या निमित्ताने, कारण मागच्या वर्षी तू पण ह्या शिबिराची विद्यार्थिनी होतीस, त्याच्यामुळे आज तू पण आमच्या गप्पांमध्ये गरजेची होतीस आम्हाला.
0: अगदीच. मला सांगताना खरंच खूप आनंद होतोय. दोघाही मान्यवरांकडून शिकण्याची संधी मला मिळाली आणि मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या लोकांना हे सांगितलं की मी अशी कार्यशाळा केली तेव्हा सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. सगळ्यांच्या भुवया खूप आनंदाने आणि आश्चर्याने उंचावल्या गेल्या. तर मी याच्यातून काय मिळवलं की रेडिओचं अगदी जॉनर वेगळा आहे, पण ज्यावेळेला आपण बाहेर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो त्यावेळेला जे आपल्याकडेच लिहून ठेवलेलं आहे, छान सुभाषित आहेत, श्लोक आहेत, त्याचे अनेक संदर्भ आहेत, तर हे मला तिथे देताना खूप आनंद झाला. आणि लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया होत्या की हे आम्हाला माहिती नव्हतं, हे तू त्यांच्याकडनं शिकलीस का, तर हे मला एक नव्याने मिळालं. म्हणजे मला इतर ज्या गोष्टींचं कौतुक होत होतं ना आतापर्यंत, त्याच्यात अजून एक गोष्ट ऍड झाली की तुझा अभ्यास चांगला आहे. खरं तर तो अभ्यास माझा नाहीये, तुमच्याकडून ज्या नोट्स मी घेतल्या त्या मी माझ्या क्रेडिटवर खपवल्या असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी मागच्या महिन्यातला अनुभव सांगते, त्याचं सगळं श्रेय बुवांना आहे. आपल्या टाकळीच्या मठामध्ये निरूपण करण्याची संधी मिळाली. माझ्या मिस्टरांच्या गाण्याचा कार्यक्रम तिथे होता आणि हनुमान जयंती निमित्त तिथे मला बोलायचं होतं. तर बुवांचं जे भीमरूपीवरचं निरूपण आहे त्यातल्या काही नोट्स मी काढल्या आणि ते तिथे बोलून तिथे सगळा तो कार्यक्रम सादर केला. त्याच्यानंतर बरेच ज्येष्ठ नागरिक तिथे आले आणि मला म्हणाले की हे सगळं तुला कुठून मिळालं. तर मग मी कार्यक्रमाच्या शेवटी प्रामाणिकपणे हे सगळं क्रेडिट बुवांना दिलं की हा जो काही सगळा अभ्यास आहे, हे जे काही मी शिकले ते सगळं बुवांकडून शिकले. आणि मग आणि कसं झालं ना की नवनीत अपेक्षित किंवा ऑक्सफर्डची डिक्शनरी ह्याला जशी मान्यता आहे ना तशी बुवांच्या प्रवचनाला मान्यता आहे, त्यामुळे बुवांकडून शिकली असणार म्हटल्यावरती काही शंका किंवा काही प्रश्न येत नाही. हे हा अनुभव मला त्या ठिकाणी आला आणि अगदीच महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या कार्यक्रमाला हजर असलेले अनेक जण आहेत, तर आपण त्यांना विचारू शकता की शेवटी कार्यक्रमाच्या शेवटी मी हे प्रामाणिकपणे सांगितलं की जे चुकलं ते माझं होतं, जे काही बरोबर होतं जे बुवांकडून मी शिकले. तर खूप छान वाटतं जेव्हा लोकांचे अभिप्राय येतात की अच्छा म्हणजे तू तर काही फार मोठी नाहीये, तुला पण हे सगळं करायला आवडलं का. तर तिथे गेल्यानंतर कळतं की हे आपलंच आहे आणि आपण किती दुर्लक्ष करतो आहोत या गोष्टींकडे. तर नक्कीच मला जे काही मिळालं ते माझ्या सगळ्या सारख्या अनेक मित्र मैत्रिणींना मिळावं अशीच विनंती आहे. आणि यावर्षी सुद्धा तुम्ही ही कार्यशाळा सगळ्यांसाठी घ्यावी अशी एक हट्ट म्हणूया आपण.
1: या हट्ट पुरवून घेण्यासाठीच आज हे दोन्ही पाहुणे आज आपण इथे बोलवलेले आहेत. बुवा, प्रथम तुमचं स्वागत करते आणि हरिदास गुरुजी तुमचं पण मनपूर्वक स्वागत करते. आपल्याला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग जो घ्यायचा आहे, तर ही कल्पना खरं म्हणजे तुम्ही नाशिकला सुरू केलीत की एक 10 दिवसाचं शिबिर सगळ्यांसाठी घेतलं जावं, तशी तर भूमिका मला आपल्या शिबिरामुळे माहिती आहे, पण आपल्या श्रोत्यांना पण काय सांगाल की हे कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग घेण्यामागची भूमिका काय आहे तुमची इथे?
2: एकाच ठिकाणी मी सलग 10-12 दिवस आहे असा वेळ मला सहसा मिळत नाही. अनेक गावांमध्ये जी कीर्तनाचे कार्यक्रम होतात, कधी 3 दिवस 5 दिवस, त्यातला पहिला आणि शेवटचा दिवस येणे राहण्यातच जातो, बाकी फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात. आणि त्यामुळे त्या त्या गावांमध्ये सुद्धा काही असे प्रचारक प्रसारक निर्माण करावे अशी इच्छा असूनही काम नाही करतायत. तर 3 वर्षापूर्वी इथला जो स्वामीनारायण समाधी मंदिराचा उत्सव तो मला प्राप्त झाला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की या उत्सवाच्या निमित्तानं एका ठिकाणी मी 12 दिवस किमान आता निवास करू शकतो जिथे मला फार धावपळ नाही. आणि मग ती 3 वर्षापूर्वी कल्पना आली. मग तेव्हा एक आठवड्याभराचा वर्ग घेतला मी की ज्यामध्ये साधारणत एक पूर्वरंग एक आख्यान असं सगळ्यांच्यापर्यंत आपण पोचवलं. पण परत मग मागल्या वर्षी येताना असं लक्षात आलं की एवढ्यावरच आपण मर्यादित का राहूया, की याला आणखीनही काही जोड मिळाली तर किती छान होईल. आणि याच सगळ्या प्रवासामध्ये हरिदास गुरुजींचा आपण परिचय झाला आणि मग तुम्ही सगळ्यांनी तो खूप छान लीड घेतलात की ज्यायोगे कीर्तन हा तर विषय होईलच, पण याच बरोबरीनं कीर्तन करायला सुद्धा आपल्या वैदिक वाङ्मयाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीच्या वाङ्मयाबद्दल एक चांगल्यापैकी सज्जड माहिती असणं हे प्रचारकासाठी आवश्यकच आहे. आणि या दृष्टीनं मग 10 दिवस शिबिर आहे, मग 10 दिवस काय करूया, तर 10 उपनिषद यांची थोडक्यात ओळख करून घेऊ आणि अधिक मनाचे श्लोक जे आहेत त्यातल्या 10 श्लोकांवरची निरूपणं आणि काही आख्यानं असा विषय करू. असं मागल्या वर्षी सुद्धा आपलं छान खूप सुंदर शिबिर झालं, त्यात प्रात्यक्षिकही खूप चांगली झाली. आणि आता हे 3rd वर्ष, आपण 3rd वर्षाला परत हे शिबिर करतोय. याचं कारण स्पष्ट आहे की प्रचारकांची नितांत आवश्यकता आहे. आज फेसबुकवर आपण जर सामान्यपणे पाहायला गेलं तर अनभ्यासानं आपल्या धर्म संस्कृती देवदेवता रूढी परंपरा याच्यावरती विपरीत बोलणारी एक प्रचंड मोठी फळी म्हणण्यापेक्षा फौज अशी उभी राहिली आहे आणि त्याला संघटितरित्या फारसं कुठे उत्तर दिलं जात नाही. म्हणून एक आशादायक गोष्ट होती की पहिल्या शिबिराला 10-15 जणच होती तर मागल्या वर्षी 40 जण झाले होते आपल्याला. आणि म्हणून मी तर अपेक्षा करतोय की यावेळेला जेव्हा आपण हे शिबिर करतो आहोत 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट असे 10 दिवस आपण शिबिर करतोय, तर मागच्या ह्या 1-2 वर्षापेक्षा ह्या वर्षभरातला हा उपद्रव हा प्रचंड वाढलेला कोणाच्याही अनुभवाला आला असेल. आणि त्यामुळं संवेदनशील जो समाज आहे त्याच्यापर्यंत हा जर खरंच विषय पोचला आणि आपण पोचू वेगवेगळ्या माध्यमातून पोचू, तर असं वाटतं एखाद्या वेळेला की या शिबिराचा लाभ घेऊन त्या शिदोरीवरती या सगळ्या विचित्र फौजेशी सामना करायला अनेक सैनिक उभे राहतील. आणि या दृष्टीनं कालिका माता मंदिराची 200 माणसं ज्याच्यामध्ये मावू शकतील अशाच सभागृहाचा एवढा विचार केलेला आहे. आणि परगाववरनं जर माणसं आली तर त्यांच्या निवास भोजनाची पण तिथे आम्हाला सोय करता येईल. म्हणजे नाशिकमध्ये आता माझ्याकडून नातेवाईक नाहीत म्हणून कोणी त्याच्यात वंचित राहायला नको. अशा रीतीनं ह्या 1 वर्षभराच्या ह्या शिबिराच्या मधून 200 माणसं जरी प्रशिक्षित झाली, म्हणजे त्यांची काही लोकांची सुरुवात असेल, काही आधीपासून करत असतील, त्यांना अधिक त्याच्यात काही मटेरियल मिळेल, पण या संख्येनंच ज्ञानसैनिक समाजामध्ये फिरल्याशिवाय या समाजामधली नीतिमूल्य किंवा भारतीय तत्वज्ञानावरचा आदर हा आता टिकणार नाही असं साधारणतः या दृष्टीनं लक्षात आलं. म्हणून मग खरं हे असं शिबिर करणं म्हणजे व्यक्तिशः आम्हीच आमच्यावर अत्याचार करून घेण्यासारखे आहे, अगदी प्रामाणिकपणे म्हणायचं तर. कारण संध्याकाळी रोज कीर्तन असतं आम्हाला इथे, म्हणजे मला संध्याकाळी 3 तास माझा आवाज वापरायचा आहे आणि इथे हे सगळे उपद्रव झालेले असताना पुन्हा सकाळी मला 2 तास जास्तीचा आवाज वापरायचा आहे, परत मी माझ्या रियाजासाठी जी वेळ आहे ती मला वेगळी दिलीच पाहिजे, त्यासाठी मला म्हणजे असं हे 2 तासाचं गणित आपणहूनच आपल्या डोक्यावर घेणं. पण यावर्षी एक चांगली पण गोष्ट आहे की जसं आपण कीर्तन शिबिरामध्ये महाराष्ट्रामधल्या ज्या विविध कीर्तन पद्धती आहेत याची आपण थोडी माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला देतोच. प्रत्येकानं काही सगळीच कीर्तनं केली पाहिजेत असं नाही, पण त्याला माहिती असावं किमान या पद्धतीत हे आहे, या पद्धतीत हे आहे, या पद्धतीत हे आहे. तर यावर्षी अनायसे एक फार चांगली गोष्ट अशी झाली आहे की दासगणू कीर्तन परंपरा किंवा ज्याला म्हणू आपण प्रवचनही त्याच्यामध्ये शिकवत असतो, त्यामुळे प्रवचनाचे तंत्र कौशल्य याची प्रात्यक्षिक ही आपण पूर्वी एवढी फार देऊ शकलो नव्हतो, पण या 1 ते 10 ऑगस्टच्या शिबिरामध्ये ते आपल्याला साध्य होत आहे की फार मोठ्या माणसांनी त्यासाठी होकार दिलेत. म्हणजे नारदीय कीर्तनाचं एखादं डेमॉन्स्ट्रेशन, प्रवचनाचं एखादं अत्यंत सुंदर डेमॉन्स्ट्रेशन, दासगणू कीर्तन परंपरेचं, नारदीय कीर्तन परंपरेचं, अशा रीतीनं प्रत्यक्ष कीर्तनं पण ऐकायला मिळतील, म्हणजे प्रॅक्टिकल पण पाहायला मिळतं, आणि अधिक कीर्तन परंपरांचा परिचय आणि अधिक काही त्यातली पूर्वरंग आख्यानं असा विषय मी मांडणार आहे. आणि त्याच्याबरोबर आहे ना आपले हरिदास गुरुजी जो विषय मांडणार आहेत तो आपण त्यांनाच विचारू, तो अधिक व्यापक आणि सुंदर तऱ्हेनं ते सांगू शकतील. तर कीर्तन हा जो एक आनंदाचा कुतूहलाचा विषय आहेच, पण गुरुजींचा विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तसा माझ्याही दृष्टीनं मला खूप इंटरेस्टिंग आहे की मी आता एवढं कीर्तन करतोय, पण मला आता त्यांनी सांगितलाय तो विषय इतका मलाही माहीत नव्हता. किंबहुना उपनिषदांच्या वर्गाला मी सुद्धा एक विद्यार्थी म्हणून तिथे बसत होतो की एवढी तोंडोळख आम्हाला खरीच नव्हती. आणि कीर्तन विद्यालयांमध्ये सुद्धा असं काही वेद उपनिषद शास्त्र याच्यावरती इतकं सखोल ज्ञानाचा संवाद होत नाही, काही प्रमाणापुरतंच आपण त्या ठिकाणी पाहतो, पण असा सखोलतेनं एक चांगला अभ्यास मिळाला यावेळेला. तर कीर्तनाच्या बरोबरीनं कीर्तन वर्गामध्ये काही पूर्वरंग असतील, काही आख्यानं असतील, ज्याच्यामध्ये काही एखादं संत चरित्र सांगू, एखादं ऐतिहासिक चरित्र सांगू, कसंही, पण याचबरोबर प्रवचनाच्या दृष्टीनं आणि एकूण तत्वज्ञानात्मक बैठकीच्या दृष्टीनं गुरुजींचा जो विषय आहे तो आपण गुरुजींकडनं समजून घेऊ.
0: तर मंडळी, हरिदास बुवा आणि आफळेबुवांशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत, अजून त्यांच्याकडून खूप जाणून घ्यायचंय, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आली आहे, त्यामुळे पुढच्या भागामध्ये सुद्धा या दोघाही मान्यवरांना आणि कविताताई तुम्हाला सुद्धा, तुम्हा तिघांनाही मी आमंत्रित करते की ह्या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात अशाच चालू ठेवणार आहोत. अजून काही महत्वाच्या मुद्द्यांवरती तुम्हा दोघांकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तेव्हा रसिक हो, आत्ता पुरतं आपण इथेच थांबतो आहोत. या पुढील चर्चा आपण पुढच्या भागात करणार आहोत, तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

खय्याम यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे दर्द या चित्रपटामधलं.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ.
1: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात गुंज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बडा कबूतर या चित्रपटामधलं योगेश यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जिंदगी और तुफान या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत तुफान या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

Oh, my God.

गोष्ट देशपांडे काकांची, कदाचित आपल्याही घरची. रविवारची सकाळ होती. नेहमीप्रमाणे देशपांडे काका सकाळी फिरायला गेले. घरी आले, चहा घेतला आणि निवांत वर्तमानपत्र वाचत बसले. घरात सर्व काही नेहमीसारखे सुरू होते. मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता. मुलगी पुण्यात MBA करत होती. पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती. थोड्याच वेळाने त्यांच्या पत्नीने पाहिलं, देशपांडे काका काही बोलत नव्हते, कोणतीही हालचाल करत नव्हते. घाईघाईने बिल्डिंगमधील डॉक्टरांना बोलवण्यात आलं, पण कार्डियक अरेस्ट. देशपांडे काका कायमचे निघून गेले. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांनी हळूहळू वास्तव समोर येऊ लागलं. देशपांडे काकांनी आयुष्यभर कष्ट करून जमीन घेतली होती. म्युच्युअल फंड्स मध्ये नियमित गुंतवणूक केली होती. शेअर मार्केट मध्ये पैसे होते. विमा पॉलिसी होत्या, फिक्स डिपॉझिट होत्या, पण याची माहिती कोणालाच नव्हती. त्यांची बँक खाती कोणत्या बँकेत आहेत, किती गुंतवणूक आहे, कोणते कागद कुठे आहेत, कोणाला संपर्क करायचा, पत्नीला यातलं काहीच माहिती नव्हतं. शोधाशोध सुरू झाली. काही कागद सापडले, परंतु काही गुंतवणुकींचा मागमूसच लागत नव्हता. आजही त्या पैशांचं नेमकं काय झालं हे कदाचित कोणालाच माहीत नाही. अशी देशपांडे कुटुंबाची गोष्ट दुर्दैवाने अपवाद नाही. आपल्या आजूबाजूलाही असे अनेक देशपांडे आहेत. भारतात विविध वित्तीय संस्थांकडे वारसदार पुढे न असल्यामुळे सुमारे 78,000 कोटींची रक्कम आजही पडून आहे. रस्त्यात 1 रुपयाचे नाणे पडले तर ते उचलण्यासाठी ट्रॅफिक मध्ये जीव धोक्यात घालून उचलणारे आपण स्वतःच्या आयुष्याच्या कमाईची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी याबाबत किती निष्काळजी असतो. याच विचारातून बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक तयार करण्याचा विचार मनात आला. हे फक्त एक वर्कबुक नाही तर आपल्या कुटुंबासाठी माहितीचा विश्वासार्ह खजिना आहे. आपण मागे ठेवलेली जबाबदारी, प्रेम आणि काळजी आहे. यामध्ये आपण एकाच ठिकाणी नोंदवू शकता बँक खात्यांची माहिती, जमिनी आणि मालमत्तेचे तपशील, फिक्स डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड्स आणि शेअर गुंतवणूक, विमा पॉलिसी, पेन्शनची माहिती, वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील, तसेच वार्धक्य, आरोग्य, महत्वाच्या सूचना आणि आपल्या कुटुंबासाठी आवश्यक मार्गदर्शन. बियॉन्ड विल लाईफ अँड लेगसी वर्कबुक आता अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. किंमत आहे 1,500 रुपये. आपल्या जाण्याचे दुःख कोणी कमी करू शकत नाही, पण आपल्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या जीवनात भर पडू नये एवढी काळजी आपण आजच घेऊ शकतो. बियॉन्ड विल मध्ये सर्व तपशील लिहून ठेवा, म्हणजे उद्या आपल्या अनुपस्थितीतही आपल्या कुटुंबाला तुमची साथ, तुमचे मार्गदर्शन आणि तुमचे प्रेम जाणवत राहील. कदाचित आपल्या कुटुंबासाठी आपण देऊ शकणारी हीच शेवटची आणि सर्वात मौल्यवान भेट असेल, कारण मृत्यूपत्र फक्त संपत्ती कोणाला मिळेल हे सांगते. बियॉन्ड विल आपल्या कुटुंबाला आवश्यक असलेली उर्वरित सर्व माहिती जतन करून ठेवते. माहिती संकलन ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे, क्रिएटर बियॉन्ड विल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत बनारसी बाबू या चित्रपटामधलं हे गीत। गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।
5: बाबू कमर है मेरी लट्टू,

0: आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातनं. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.
1: ऐकूया तलत महमूद यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत. संगीतकार सचिन देवबर्मन. हे गीत आहे देवदास या चित्रपटामधलं.

संगीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि हे गीत ऐकूयात शादी के बाद या चित्रपटामधलं।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: जगजीत सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

हे गीत आता ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पहलेलाल, आणि हे गीत आहे दो रास्ते या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात बॉबी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

शिंदे चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकूया वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात काफिर आझाद यांचं गीत अलिशा चिनॉय यांच्या आवाजात. बंद दरवाजा या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत आहे आनंद बक्षी यांचं निगाहे. या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया गद्दार या चित्रपटामधलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलारी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनिमुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: हॅलो
1: हॅलो, रेडिओ विश्वास मधून बोलते.
0: मला फरमाईश द्यायचं होतं, पंडित भीमसेन जोशींचं भक्तिगीत ऐकायचं होतं आमच्या परिवाराला. इंद्रायणी काठी आहे ना ते
1: पंडित इंद्रायणी काठी,
0: हा ते आता आषाढी एकादशी आले ना, तिथे लावलं तर बरं होईल. आमचे स्वाध्याय परिवारचे मी नावं सांगतो, हे बघा, योगेश शिंदे, सावलीराम तिदमे, संभाजी काळोखे आणि वाघबेर आणि इतर परिवार सदस्य असं.

0: हॅलो.
1: हा सर नमस्ते.
0: हा नमस्कार, मी रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: नमस्कार.
0: कोण बोलते?
1: मी गंगाधर सावनकर, कुंडलवाडी नांदेड जिल्ह्यातून बोलतो ताई.
0: हो हो, बोला बोला.
1: हा आणि मी विश्वास कार्यक्रम ऐकतो. बऱ्याच दिवसांना फोन लावत होता यार.
0: हो हो, बोला ना.
1: मला झुंज चित्रपटातील निसर्ग राजा ऐक सांगतो एक गीत ऐकायचं.
0: हो

0: हॅलो, रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: हॅलो,
0: हा हा, रेडिओ विश्वास मधून बोलते.
1: हा, मी चंदा पवार सरस्वती चौक शिडको वरून बोलते. तर मला आजचं सगळं ऐकायचंय. मला ते शैल साबळेंच संसारामध्ये ऐक आपला उगाच भटकत फिरू नको.
2: बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे संसार

0: हॅलो, रेडिओ विश्वास मधून आरजे मुग्धा बोलते.
1: हॅलो.
0: हां हां, बोला बोला. आरजे मुग्धा बोलते.
1: हा, मी पूजा केळकर बोलते एवढ्याहून.
0: हां हां, बोला बोला.
1: हा, म्हटलं मला गाणं द्यायचं होतं ताई.
0: हो हो, बोला ना.
1: ते बात चुकलीच्या खेळामध्ये राजा आणि राणी हे गाणं लावायचं होतं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 आरजे मुग्धा.
1: हॅलो हॅलो.
0: हा हा बोला. आई
1: वर्मा देश म्हणलो.
0: हो हो बोला ना.
1: इच्छे अपना देश गाणी जी बोले तुम्ही चंपा सुना.
0: ओके थँक्यू.

0: हॅलो,
1: हा रेडिओ विश्वास.
0: नमस्कार मॅडम, विश्वास रेडिओ.
1: हो हो, विश्वास रेडिओ.
0: हा, आमचं आम्ही नवनाथ नगरमधून, मी मंदा कुलकर्णी बोलते.
1: बोला बोला.
0: हा, तर आकाशाचे जडले नाते धरणे, मातेचे स्वयंवर झाले सीतेचे गाणं ऐकायचंय.
1: ओके ओके.

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो.
0: हा हा, बोला ना.
1: हो, गाण्याची आवड द्यायची होती.
0: हो हो, द्या ना.
1: शोर चित्रपटातील गाणं.
0: हा हा.
1: पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.
0: ओके ओके.
1: आणि धुळ्याहून सतीश कुलभवाने बोलतोय.
0: हा हा, बोला ना.
1: घरातील सदस्यांची नावं सांगितली चालतील ना?
0: हो हो, सांगा सांगा.
1: मीराबाई फुलबगारे, पवन फुलबगारे, छाया फुलबगारे, मिलिंद फुलबगारे, ज्योती फुलबगारे, नाथबाई माझी, उर्वशी, श्रुती, ओवी फुलबगारे आणि मुलगी अलका प्रदीप बावने आणि नाथबाई पूर्वा बावने, अर्णव बावने, अमरावतीकर.

0: अमृताचा घनभर स्वाद तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: मुकेश आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं आग या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. बेहजाद लखनवी यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे राम गांगुली यांनी.

बोले पपिहरा भेद खोले तेरा मेरा मेरा तेरा हो भेद खोले तेरा मेरा तेरा जी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: हॅलो.
1: हा हा बोला, रेडिओ विश्वास मधून बोलतोय.
0: हा मी जालना जिल्हा प्रकाश ढवणे संकनपुरी तालुका परतूर जिल्हा जालना से बात करतो.
1: हा हा बोला बोला.
0: रेडिओ विश्वास मध्ये फोन लावला.
1: हो हो रेडिओ विश्वास मधूनच बोलताय, बोला.
0: हा सर गाणं ऐकायचं होतं.
1: हा हा बोला ना.
0: फुलावर काटे या चित्रपटातील गीत ऐकायचे. पहिली बारिश मयावर तू. हा
1: ओके ओके.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 मधून बोलते.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार. नमस्कार, बोला बोला.
1: मी धुळ्यावरून बोलतोय. धुळ्यावरून बोलतोय. मी
0: धुळ्यावरून बोलतात. बोला बोला.
1: गाणं ऐकायचं होतं मला.
0: हा हा, बोला.
1: भारत चित्रपटातलं मराठी गाणं ऐकायचंय.
0: हो, बोला बोला.
1: अजून आठवेती रात पावसाळी.
0: ओके ओके,

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार
0: मॅडम. मी वाळकू पाटील बोलतोय नाशिकवरून.
1: बोला बोला.
0: ते थापाडे मधलं ते गाणं जरा समजून सांगा. या छोकरीला मी पाटलाच्या वाड्यावरच्या उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी
1: हो
0: ते गाणं वाजवावं.
1: हो ठीक.
0: धन्यवाद
1: धन्यवाद.

0: வாக்கையே
1: அருஜா
0: ஜர சமஜுன சங்காய சோக்கரீலா மீ பாட்டலா சவா.

नग चिड़बू मला पाटला घड़ बिन तुला नवलो गड़।

0: हॅलो, रेडिओ विश्वास.
1: हॅलो, हा देविका मॅडम बोलता का?
0: नाही नाही, आरजे मुग्धा बोलते.
1: नमस्कार.
0: बोला बोला. हा नमस्कार.
1: हा मला फरमाईश द्यायची होती.
0: हो बोला ना, कुठून बोलते?
1: हा मी राजू डिंगोरे बोलते, जुना खेडी शिवाजी चौक मधून.
0: ओके बोला बोला.
1: जितेंद्रचं गाणं आहे, हमने जो देखे सपने सच हो गए अपने, जितेंद्राचं पिक्चर आहे.
0: ओके ठीक आहे, थँक्यू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: हॅलो रेडिओ विश्वास. हॅलो.
1: नमस्कार ताई. नमस्कार. धनंजयवाड बोलताय.
0: बोला बोला, कुठून बोलताय?
1: गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर एक जबरदस्त चित्रपट आहे धडाकेबाज, लक्ष्मीकांत बेर्डेचा भागात आहे. तर त्याच्यामध्ये फार सुंदर चित्रपटामध्ये जबरदस्त गाणे आणि चित्रकरण जबरदस्त आणि कथानक फार सुंदर भागात आहे. आणि त्याच्यामध्ये गाणं फार सुंदर आहे. गाणं हे फुटला फुटला या अंगाला, तर असं एक जबरदस्त गीत भागात आहे.
0: ओके.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 19

1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

इसलिए तू तो।

0: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: हमने तो सुना था कि ताश के पत्तों में 4 दहले होते हैं.
2: हमें तो दो ही नजर आ रहे. कहा है आपका जीन साथी?
3: वो भी यही है.
2: तो सामने क्यों नहीं आ रहे?
3: उनका कहना है माशूक अपने शबाब में करते हैं पर्दा हिजाब में. कैसा जमाना आया देखो.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: सकाळचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

महडगावाती महशूर वरद विनायकाचं तिथ एक मंदिर. मंदिर लय साध सुध जस कौलारू घर. घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.